मी पूर्ण कुठे माझ्यासाठी व्यंजन तू अनवाऱ्यात गुंजन तू. बायकांना दागिन्यांचा खूप सोस असतो. सोस तुला का दागिन्यांचा?

0: पुढची गजल बघा.
1: गजलेचा मतला असा आहे, ठेवली मागे न काही खून मी,
0: ठेवली मागे न काही खून मी, सावली ही घेतली उचलून मी, ठेवली मागे न काही खून मी, सावली ही घेतली उचलून मी, वाट जेव्हा ओळखीची वाटली, वाट जेव्हा ओळखीची वाटली, पावलांना ठेवले बांधून मी, सावली ही घेतली उचलून मी, लागली ही ठेच मजला आणखी, लागली ही ठेच मजला आणखी, चालतो आहे कुठे पाहून मी, सावली ही घेतली उचलून मी. वर्तमानपत्रात काम करतो म्हणून हे बघा. ही तुझ्या माझ्या मिठीची बातमी, ही तुझ्या माझ्या मिठीची बातमी, वृत्तपत्रांना दिली कळवून मी, सावली ही घेतली उचलून मी.
1: शेर बघा. लागल्या आहेत ह्या सवयी तुझ्या, लागल्या आहेत ह्या सवयी तुझ्या, बोलतो तोलून मी मापून मी,
0: सावली ही घेतली उचलून मी. मराठी भाषेची एक गंमत आहे आणि त्यात बघा कसं आहे की आपण म्हणतो की त्याचा तो थांगच लागू देत नाही, थांग पत्ता लागत नाही त्याचा, थांग त्याचा तोन लागू देत असे, थांग त्याचा तोन लागू देत असे, आणि विचारावे किती खोदून मी, सावली ही घेतली उचलून मी, थेंब नाही आसवाचा एकही, थेंब नाही आसवाचा एकही, पाहिले डोळे पुन्हा दाबून मी, सावली ही घेतली उचलून मी,
1: या मराठीची अवस्था पाहुनी, या मराठीची अवस्था पाहुनी, शेवटी माझाच केला खून मी,
0: सावली ही घेतली उचलून मी,
1: दान देता नाच सुटले भान हे, दान देता नाच सुटले भान हे, हातही दोन्ही दिले वरतून मी,
0: सावली ही घेतली उचलून मी.
1: आणि शेवटचा शेर आहे का,
0: संपले संबंध हे झाले बरे, संपले संबंध हे झाले बरे, चाललो होतो किती गुंतून मी, सावली ही घेतली उचलून मी. आणि त्यातला शेवटचा शेर, हारलो आयुष्यभर तर हारलो, आपण आयुष्यभर हारतच असतो मग त्यात काय विशेष, हारलो आयुष्यभर तर हारलो, मैफलीला घेतले जिंकून मी, सावली ही घेतली उचलून मी. धन्यवाद.

प्रदीप निफाडकर यांचं काव्यवाचन आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी भीमराव पांचाळे यांनी गायलेली प्रदीप निफाडकर यांची रचना ऐकूया.

भीमराव पांचाळे यांनी गायलेली ही प्रदीप निफाडकर यांची रचना आपण ऐकलीत. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: नाही भाई अक्का मामा आणि काका शंभर गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात पैसे मिळवण्यासाठी नाही
1: आरबीआय सांगते क्यू आर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला सावरिया या चित्रपटासाठी शान यांचा आवाज.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर. कार्यक्रमात आता अंजाना अंजानी या चित्रपटासाठी निखिल डिसुजा आणि मोनाली ठाकूर यांचा आवाज.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 11:30 वाजले आहेत. कार्यक्रमात आता ए दिल है मुश्किल या चित्रपटासाठी अरिजित सिंग, बादशाह, जोनिता गांधी आणि नक्ष अजीज यांचा आवाज़.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता तमाशा या चित्रपटासाठी मोहित चौहान यांचा आवाज, इर्शाद कामिल यांची गीतरचना, ए आर रहमान यांचं संगीत.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सूत्रसंचालन केले आहे प्राची परांजपे यांनी आणि सादर करते सुमित श्रीवाद.

वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत बबल शो पपेट शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांना. चैताली ताईंची मुलाखत आपण ऐकणार आहोतच, पण त्याआधी ऐकूया एक गाणं. गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरेल अशी सुरुवात करूया. चला

0: आता वेळ झाली आहे चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी बातचीत करण्याची. मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आज आपल्या इथे चैताली माजगावकर भंडारी या आलेल्या आहेत. चैताली ताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सगळ्या मैत्रिणींना चैताली माजगावकर भंडारी ह्या माहिती आहेतच त्यांच्या विविध पप्पेट शो बबल शो मधून, पण थोडक्यात ओळख करून देते. पुण्याच्या ललित कला केंद्रातून त्यांनी बीए नाट्यशास्त्र ही पदवी घेतली. त्या बहुआयामी आणि प्रयोगशील कलाकार आहेत. गेली 2 दशकं त्या मनोरंजन लोकजागृती आणि बालसंस्कार या क्षेत्रात सातत्यानं कार्यरत आहेत. अभिनय, सूत्रसंचालन, स्टँडअप कॉमेडी, शब्दभ्रम, पपेट शो, गेम शो, बबल आर्ट या विविध कला प्रकारांमधून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
1: नमस्कार सगळ्या सख्यांना, माझा एकदा नमस्कार.
0: गणपतीची धामधूम संपली आहे. yes. मला वाटतं खूप तुमचे पपेट शो, बबल शो आणि विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले असतील. अगदी पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतो की मी जसं परिचयात म्हटलं की पपेट शो, बबल शो, स्टँडअप कॉमेडी आणि ललित कला केंद्राच्या पासआउट असलेल्या विद्यार्थिनी, तर हे खरं तर सगळं थोडं थोडं वेगळं आहे आणि म्हटलं तर थोडं थोडं एकत्र आहे, तर हे कसं करता?
1: ललित कला केंद्रामध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य असं या तिन्ही विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता आणि वेगळ्या वेगळ्या अंगांनी नाटकाची संपूर्ण ओळख तिथे करून दिली जाते. आणि ते करून मी मुंबईला गेले, लाखो लोकांप्रमाणे तिथे स्ट्रगल केलं आणि मलाही अभिनेत्री व्हायचं होतं. पण कसं आहे की थोड्याच दिवसात काय म्हणतात तो एक आपल्या डोक्यामध्ये असतात ज्या गोष्टी त्या सगळ्या खऱ्या काय आणि वास्तव काय हे थोड्याच दिवसात कळालं. आणि मी देवाची कृपा म्हणेन की मला लवकर कळालं हे सगळं की शाश्वत असं काहीच नाहीये या फील्डमध्ये आणि मग आपलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे या विचारातून या सगळ्या गोष्टींचा उदय झाला खरं म्हणायचं तर.
0: पण तसा विचार केला तर ललित कलामधून पासआउट होणाऱ्या अनेक मुली असतील.
1: yes.
0: पण तुम्ही हे जे काही पपेट शो आणि नंतरचा आत्ताच्या काळातला बबल शो डेव्हलप केलात याला काहीतरी कौटुंबिक पार्श्वभूमी असेल?
1: पपेट शो म्हणजे, पपेट शो म्हणजे काय तर भाऊली नाट्य ज्याच्यामध्ये भाऊलीला घेऊन तुम्हाला नाटक करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा पपेट शो चालू केला तेव्हा रामदास पाध्ये हे नाव सोडून कुणीच या क्षेत्रामध्ये फारसं नव्हतं. आजही रादर नाहीये,
0: खरं तर नाहीये.
1: आणि मी एक माझा साईड बिझनेस चालू केला पपेट विक्रीचा. मग ते पपेट घेऊन बऱ्याचशा शाळांमधनं बऱ्याचशा टीचर शिकवायला लागल्या. मी ज्या लेवलचा शो करते तो खूपच वेगळ्या लेवलचा आहे. पण हळूहळू का होईना त्याच्यात थोडे थोडे कलाकार यायला लागले. अजूनही नावाजलेले असे नाही तयार झाले. पण मला लवकर लक्षात आलं की कॉम्पिटिशन ही सगळीकडे. जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 7-8 कार्यक्रम माझ्याकडे तयार हवेत. मग पपेट शो

0: अंतर वेगळं काय. लोकच मला विचारायला लागले की मॅडम माझ्या मुलाचा 5वा वाढदिवस झाला, 10व्या वाढदिवसाला तेच आई वडील मला कॉन्टॅक्ट करायला लागले तेव्हा म्हणलं अरे आपल्याला एका पपेट शो वर थांबता येणार नाही, मुलांसाठी अजून काय वेगळं करता येईल या विचारातून बबल शो तयार झाला.
1: तर अचानक उठून एखादी मुलगी हे करत नाही, तर कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची काय होती, म्हणजे काहीतरी असणार ना घरामध्ये.
0: हो, घरामध्ये म्हणजे माझे काका, माझे बाबा, आजोबा हे सगळे बोलक्या बहलांचे कार्यक्रम करायचे.
1: बर,
0: फक्त तो जमाना सोशल मीडियाचा नव्हता त्यामुळे एवढी प्रसिद्धी त्या सगळ्यांना नाही मिळाली. कदाचित आत्ताच्या जमान्यात ते असते तर लवकर फेमस झाले असते. तर ती कौटुंबिक पार्श्वभूमी ऑलरेडी माझ्याकडे होती आणि मुंबईत स्ट्रगल केल्यावर मला जेव्हा लक्षात आलं की इथं काही खरं नाहीये, आपलं आपलं असं काय आहे की जेणेकरून हे फील्ड तर सुटलं नाही पाहिजे पण मी काहीतरी कलेच्या क्षेत्रात करेन, तेव्हा मी पपेट शो चालू केला.
1: ओके.
0: आणि एकाच फील्डवर थांबून इथं चालत नाही, कारण काही एक तारखेला काही

0: खरं नाहीये. आपलं आपलं असं काय आहे की जेणेकरून हे फील्ड तर सुटलं नाही पाहिजे पण मी काहीतरी कलेच्या क्षेत्रात करेन, तेव्हा मी पपेट शो चालू केला.
1: ओके.
0: आणि एकाच फील्डवर थांबून इथं चालत नाही, कारण काही एक तारखेला काही पगार मला कुणी देणार नाही, अख्खा कॅलेंडर रिकाम असतं, ते भरून काढायला सतत डोक्यातनं वेगळ्या वेगळ्या कल्पना याव्या लागतात. पैशाची काळजी नसली की आपोआप डोकं चालायला लागतं, आणि डोकं चाललं तर पैशाची काळजी मिटते. या कल्पनेतनं तो बबल शोकडे मी म्हणाले. खर तर
1: बर, बबल शोच्या भारतातल्या तुम्ही पहिल्या महिला आर्टिस्ट आहात, बरोबर? कसं वाटतंय जेव्हा हे कळलं की अरे आपणच पहिल्या आहोत?
0: येस, हा फील खरंच खूप वेगळा आहे, कारण की क्वचितच या फील्डमध्ये येणारे लोक, म्हणजे अख्ख्या भारतात बोटावर मोजण्या इतके लोक बबल शो करतात, आणि त्यात फार कुणी लेडीज नाहीच आहेत, म्हणजे अगदी एखाद दुसरा कुणी असल्या तर असल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा कळलं तेव्हा एक वेगळा आनंद वाटला की काहीतरी कुठेतरी भविष्यात या विषयावर किंवा या कलेवरती बोललं जाईल, तेव्हा कुठेतरी माझं नाव नक्कीच निघेल.
1: आणि आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही मास्टर आहात या शो मध्ये, आपली ही श्राव्य माध्यमातली मुलाखत चालू आहे, त्यामुळे तुम्ही ऍक्च्युअली साबणाचे फुगे उडवून तर इथे दाखवू शकणार नाही, पण ज्या आपल्या मैत्रिणींना माहिती नाहीये की पपेट शो किंवा बबल शो म्हणजे काय असतं, निदान पपेट शो बोलक्या भावल्या आहेत हे माहीत असतं, बबल शो म्हणजे काय असं थोडक्यात काही सांगू शकाल का?
0: म्हणजे रादर पपेट शो बघणारे पण खूप जण पहिले असतात. अक्षरशः मी विचारते ऑडियन्सला नेहमी की आज किती जण पहिल्यांदा पपेट शो किंवा बबल शो बघणार आहेत, तर बऱ्यापैकी हात वर येतात. लोकांच्या डोक्यात पपेट शो म्हणजे कठपुतली किंवा बोलका भावला एवढंच आहे, त्या पलीकडं काय असं लोकांना माहितीच नसतं. तर अगदी हातावरच्या पपेट्स पासून कळसुत्री भावल्या, दोरीवरच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण रॉड पपेट, म्हणजे मोठ्या मोठ्या रॉडवर असलेल्या भावल्या, जायंट पपेट, अशा वेगळे वेगळे काठीवरच्या भावल्या, सगळ्या तऱ्हेच्या भावल्या माझ्या पपेट शो मध्ये असतात. शॅडो पपेट म्हणजे सावलीच्या भावल्या, तर हे प्रकारच लोकांना माहिती नसतात आणि पहिल्यांदा बघत असतात ते. आणि ऍटलिस्ट पपेट शो जरा तरी माहितीये, बबल शो तर अजिबातच माहित नाहीये. बबल शो म्हणजे फक्त साबणाच्या फुग्यांचा शो, म्हणजे आपण लहानपणी सगळ्यांनी जत्रेत एक ते 5000 रुपयाचं खेळणं घेऊन सगळ्यांनी बबल उडवलेले आहेत, तेवढेच बबल उडवणं किती हार्डली त्याला फार फार तर एक मिनिट जाईल. एक मिनिटाचा पासून ते एक तासाचा शो करण्यापर्यंत खूप सारी मेहनत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे धुराचे बबल, स्मोक बबल म्हणतात ज्याला, जायंट बबल म्हणजे 8-8 फुटी फुगे काढते मी, एक रिंग असते त्याच्यामध्ये मुलगा उभा करून त्याला अख्खा बबलच्या मध्ये कव्हर करणे, किंवा स्मोक रिंग काढायच्या, किंवा ड्राय आईस असतो तो घेऊन बबलचा शॉवर तयार करतो. आणि सगळ्यात शेवटी मी काही चायनावरनं किंवा काही इतर देशातनं काही वस्तू मागवल्यात आणि त्याचा एक मोठा बबल शॉवर, कारण प्रत्येक मुलाला बबल फोडायचे असतात. पहिल्या काही वेळ मी मुलांना जागेवर शांत बसा सांगते, पण त्यांचे पेशन्स संपत असतात, कारण मला तो बबल फोडायचा आहे. अशा वेळेला मोठी 3-4 मशीन लावून मुलांना मनसोक्त बबल फोडू देते मी.
1: हा जो काही बबल शो आहे भारतात नवीन आहेच, परदेशात कुठे कुठे आहे हा?
0: परदेशात बऱ्याच ठिकाणी हा बबल शो आहे. रादर हा सगळा गॅझिलियन बबल शो आहे, अमेरिकेत चालतो, चायनामध्ये चालतो, हा सगळा फॉरेनमध्येच चालणारा प्रकार आहे, कारण तिथे धूळ हा प्रकारच नाहीये. आणि आपल्या इंडियामध्ये धूळ नाही असं ठिकाणच सापडणार नाही. आणि रादर तिकडच्या लिक्विडची क्वालिटी, इकडच्या लिक्विडची क्वालिटी, जमीन आसमानाचा फरक आहे. बबल शोला धूळ आणि हवा अजिबात चालत नाही, वारा चालत नाही, कारण की आपल्याला आजूबाजूला आपण दिसतो म्हणजे बघत राहतो तर कुठेही हवेत धुळीचे कण दिसत नाहीत, पण ते हवेमध्ये असतात. तर सेकंदाला बबल फुटू शकतो, त्याच्यासाठी लिक्विड चांगलं तयार करायला लागतं. बाहेर फॉरेन शोच्या म्हणजे फॉरेन मध्ये जे शोज होतात तिथे धुळीचा प्रश्नच नसतो, वाराही काही फार डिस्टर्बिंग नसतो. आपल्याकडे प्रदूषण इतकं आहे, धूळ आहे, कचरा आहे, लिटरली हवेमध्ये कचरा आहे सगळीकडे. तिकडची हवा आणि इकडची हवा खूप फरक आहे, त्यामुळे तिकडचे जे बबल शो आहेत तर ते फारच वेगळ्या लेवलचे चालतात, वेगळ्या ताकदीचे असतात. आणि हे इथं पण आपण करू शकतो, पण 60% मी अजूनपर्यंत पोहोचली. आणि लोक युट्यूबवरचे ते तसे शो बघून माझ्याकडे येतात की आम्हाला असा शो करायचा आहे, तर मी क्लिअरली सांगते या लेवलचे शो होऊ शकणार नाहीत, कारण की हवा आणि धूळ या दोन गोष्टी प्रचंड त्याला डिस्टर्ब करू शकतात.
1: पण मग तुमचं ऐकताना असं वाटतंय की एखाद्या एसी रूम मध्ये ते जास्त चांगलं होतं का?
0: एसी रूम मध्ये सुद्धा सगळीकडे धूळ असतेच, पण तरी एसीचाही म्हणजे हवेचा झोत कुठे

0: हे बघायला लागतं. त्याच्या विरुद्ध साईडला आम्हाला सगळं सामान तयार करायला लागतं. जास्ती तापलेलं लिक्विड किंवा अति थंड लिक्विड असं चालत नाही. म्हणजे गेल्या गेल्या मी तिथं नेहमी लिक्विड ओतलं की 10 मिनिटं त्याच्यामध्ये हात घालून बसते. आपलं टेम्परेचर आणि लिक्विडचं टेम्परेचर मॅच झालं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि हे लिक्विड कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही. हे मी स्वतःच स्वतः तयार केलंय. खूप सारे रिसर्च आहेत याच्यामध्ये. जवळपास 50-50 लिटर फेकून दिलंय काही काही वेळेला. ते वापरलं नाही की त्याचा गाळ तयार होतो खाली आणि नुकसान पण खूप सारं याच्यामध्ये झालं माझं. पण आता हळूहळू बनवत बनवत बनवत खूप साऱ्या गोष्टी मापातच टाकल्या तरच ते लिक्विड बनू शकतं असं सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये.
1: किती वर्षाचा रिसर्च आहे?
0: हा ऑलमोस्ट 2.5-3 वर्षाचा रिसर्च आहे.
1: हो का?
0: हो.
1: आणि मग म्हणजे आमच्या डोक्यात काय येतं सर्वसामान्य की जे आम्ही केलंय की साबणाच्या पाण्यामध्ये ते घालायचं आणि फुगे उडवायचे. तर ते तसं नुसतं साबणाचं पाणी नाही.
0: नुसतं साबणाचं पाणी नाहीये. जर मोठे मोठे टिकणारे बबल्स बनवायचे असतील तर त्याच्यात जवळपास 8-9 गोष्टी घालायला लागतात. पण मी त्या सांगू नाही शकणार.
1: ठीक आहे. पण म्हणजे केमिकलचा अभ्यासही आला?
0: आला आला, निश्चितच आला. आणि त्याचं प्रमाण वरती खालती जरा जरी झालं केमिकलचं की कधी ते थिन होतं लिक्विड, कधी एकदम असं घट्ट होऊन बसतं, कधी पातळ होतं. तर काही काही वेळेला नाही वाया गेलं म्हणून फेकून दिलं मी अक्षरशः 50-1 लिटर टाकून दिलं आतापर्यंत.
1: तर अशी कुठली स्टेज आली की यस आता मी बबल शो करू शकेन असं कधी वाटलं? म्हणजे
0: मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एक 10-15 वर्षापूर्वी गॅझिलियन बबल शो पुण्यामध्ये झाला होता बालेवाडीला, आणि तो शो जेव्हा बघायला गेले ना तेव्हा त्या लोकांनी सुद्धा इथं डिक्लेअर केलं की बबल निघतील याची गॅरंटी नाही, आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांचे बबल सुद्धा फुटत होते त्यांच्या लिक्विड मधले, कारण की हवा कारणीभूत आहे. मी म्हणलं की हे ठरवलं तर अवघड नाहीये आणि इतक्या भारी लेवलचा नाही, पण किमान आपण ट्राय तर करू. म्हणजे अगदी 15-20 वर्षांपूर्वी मी स्वप्न बघितलं होतं की रामदास पाध्यान इतकं माझं नाव घेतलं जाईल. आपण नेहमी स्वप्नच बघायला घाबरतो.
1: बरोबर.
0: आज त्यांच्या इतकं माझं नाव नसेल पण थोडं तरी झालं ना.
1: आपण
0: स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो. हा ते कुठं मी कुठं हा जेव्हा मनात विचार येतो ना तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. मग मी हळूहळू गोष्टी गोळा करत गेले. काही आमचे मुंबईचे एक माझे सर आहेत अनिल सर, ते मॅजिशियन आहेत आणि ते स्वतःचा स्वतः मॅजिक तयार करतात. मग मी त्यांना भेटले, काही गोष्टी बनवू शकतो का? कारण ते हाताने बनवतात लिटरली काही काही गोष्टी. त्यांनी मला मदत केली. एक माझा मित्र आहे आलोक आंग्रे, चायनाला असतो तो, तर तो पुण्यामध्ये येणार होता तर त्याला मी सहज विचारलं की काही गोष्टी तू आणू शकशील का की ज्या इथं मिळत नाहीत, त्या तिकडनं मागवल्या. इंटरनेटवर रिसर्च केलं लिक्विड कसं बनवायचं आणि हळूहळू करत मोठा तो शो होत गेला. म्हणजे सुरुवातीला अगदी 10-15 मिनिटाचाच व्हायचा, मी त्याचं मानधन फारसं घेत नव्हते, पण आता 1 तासाचा शो होतो हा.
1: पण म्हणजे 10 मिनिटाचाही शो तुम्ही करायचा?
0: हो, मी सांगून करत होते की मी हे ट्रायल बेसिस वरती करते. म्हणजे मी शो काउंट केलेच नव्हते की असं करून बघितलं तर चालेल का. तर पपेट शो बरोबर 10 मिनिटाचा बबल शो कसा होतोय बघूया. चुकले त्याच्यात, पण त्याचे काही मी पैसे घेत नव्हते त्यामुळं लोकांनाही काही प्रॉब्लेम नव्हता.
1: बरोबर. पण म्हणजे आता जास्त फोकस तुमचा बबल शो वर आहे?
0: दोन्ही चालू आहे माझे शो. वेळ गणपतीत तर 2-2 तासाचा शो मुलांसाठी मागतात, 1 तासाचा पपेट शो, 1 तासाचा बबल शो. मानधनही मी त्याचं कणकणीत घेते, पण 2 तासाचा शो देऊ शकणारी बहुतेक अख्ख्या पुण्यात मी एकमेव असेन की लहान मुलांसाठी एवढा 2 तासाचा शो करणार कुणी नाहीये.
1: लहान मुलं तर निश्चित आकर्षित होणार आहेत कारण बोलक्या बाहुल्या आणि असे मस्त साबणाचे फुगे. मोठ्या माणसांबद्दलचा काय अनुभव आहे?
0: मोठ्या माणसांनाही रादर पपेट शो तेवढाच बघायला आवडतो. म्हणजे अगदी जी काही लहान मुलांची गाणी येत, आता काळ बदलला, पूर्वी अगदी सांग सांग बोलानात पासून अशी गाणी असायची. ही गाणी तर आत्ताच्या मुलांना सुद्धा माहीत नाहीये, पण अशा गाण्यांमध्ये मोठे लोक रमत नाहीये ते लक्षात आल्यावर मग मी बोलक्या बाहुलीवरती जास्ती फोकस केला आणि तिच्याकडे असे जोक टाकले की जे मोठ्यांना पण आवडतील. आणि बबल शो हा बघायला सगळ्या एजच्या लोकांना आवडतो बबल शो. संसारात आपण पडलं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना हव्या असतात. सगळ्यांना चैन करायची असते, सगळ्यांना फिरायचं असतं, चांगले कपडे पाहिजे असतात, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असतं आणि ती जबाबदारी आपली असते. आणि ही सगळी जबाबदारी पार पाडायला मला काही 1 तारखेचा पगार नाहीये. माझ्या डोक्यात हे सतत म्हणजे 24 तास डोक्यात हे असतं की काही ना काहीतरी आपल्याला सारखं सुचत राहिलं पाहिजे. कारण की माझं कॅलेंडर मला भरून काढायचं आहे. आणि कुठलाही तुम्ही बिझनेस घ्या किंवा कुठलाही

0: शिक्षण घ्या, नोकरीत येईल लगेच तुम्ही ट्रेनिंग दिल्याशिवाय तुम्ही नोकरीत चांगलं काम करू शकत नाही.
1: बरोबर.
0: सेम गोष्ट इथे आहे की तुम्ही कार्यक्रमात पैसे इन्व्हेस्ट केले म्हणजे पहिल्या कार्यक्रमापासून तुम्हाला पैसे मिळायला लागतील असं नाहीये इथे. किंवा मी एक कपडा दिला मग त्याच्या बदल्यात मला पैसे द्या असं नाहीये. तुम्ही काय करताय हे ऑडियन्सला आवडतंय का, मग तुमची किंमत ऑडियन्स ठरवणार आहे. म्हणजे बबल शो मी जेव्हा चालू केला 10-15 मिनिटाचाच होत होता, प्रचंड चुका होत होत्या की बबल फुटत होते, काही वेळा निघत नव्हते, तर मशीन चालू करून वेगळा प्रयोग कसा होतोय, हातावर बबल काढायचा कसा. आपण आपली प्रॅक्टिस करताना बबल पटापट येतात, पण जेव्हा 100 लोक समोर बसलेले असतात तेव्हा आपण कुठेतरी कॉन्शियस असतो, बबल पटकन निघत नाही.
1: खरं.
0: तर त्यावेळेला

0: घंटाच्या वर ते एका जागी बसूच शकत नाहीत. 2 तास त्या मुलांना एका जागी मोबाईल विसरून माझा शो बघायला लावणं हे प्रचंड मोठं स्किल आहे म्हणेन मी खरं तर. कारण की मुलं अशा प्रकारे की मोठं कसं एक वेळ नाही आवडला कार्यक्रम तरी तिथंच बसून
1: लाजे खातर.
0: मुलं तशी नसतात, उठून निघून जातात, भूक लागली हे गेलं. तर ही मुलं हालत नव्हती.
1: बर
0: मग मला लक्षात आलं की नाही हे नक्कीच आवडतंय. मग कॉन्फिडन्स असा वाढायला लागला तसं मग मी युट्यूबवर सर्च करून अजून काय बनवता येईल, अजून काय करता येईल, 50 वेगळ्या गोष्टी आणल्या. अगदी बोरीअळीपासून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत मध्ये जुन्या बाजारात सगळीकडे फिरले. जे जे लोकांनी टाकाऊ म्हणून टाकलं होतं त्याच्यात मला काहीतरी बबल निघेल असं वाटत होतं. फॉर एक्झाम्पल अगदी कपड्याचा हँगर असेल किंवा मुलांचे लहान टोपडी लावायचे एक हँगर्स असतात तर त्याला खूप सारे होल्स असतात. तर मला त्या हँगर मध्ये बबल दिसत होते. मग त्याला दोरी गुंडाळून

0: मग मी माझा गेटअप असा केला आहे की ब्लेझर माझे एक एक ब्लेझर 7-7, 8-8 हजार मिनिमम आहे. हॅट जादूगारासारखी घातली की माझ्या एंट्रीला टाळ्या आणि उत्कंठा वाढायला लागते की आता काहीतरी आपल्याला सेंटर वेगळं बघायला मिळणार आहे. मग साऊंड सिस्टीमनी सुरुवातीला स्वतःची मोठी घेतली होती. मग लक्षात आलं की नाही मोठ्या साऊंडने आपल्याला जागा अडतीये. मग असा एक साऊंड घेतला छोटासा कॉम्पॅक्ट की जो किमान 400 लोकांना पुरेल पण त्याची किंमत जवळपास 1000 रुपयांच्या घरात आहे. साऊंड सिस्टीम माझी काय म्हणतात वेगळी ड्रेपरी माझी पपेट मी अमेरिकेला गेले होते बघायला गेले पपेट तेव्हा मी विचार नाही केला की या घेऊन मी नंतर काय करीन किंवा हे जमेल का. ऑन दी स्पॉट मी 1.5 लाखाच्या पपेट त्या वेळेला उचलल्या की ज्या पपेट पुण्यामध्ये कुणाकडेही पुण्यातच काय अख्ख्या इंडियात नाही बघायला पण मिळणार नाहीत अशा पपेट मी तिथं जर विचार करत बसले असते बाप रे 1.5 लाख घालवणार आहे मी आता विचार नाही करायचं उचलायचं. मग इथे आल्यावर आता मला कित्येक गोष्टी सुचल्या की त्या वसूल कशा करता येईल. तर त्या पपेट्स वेगळ्या वेगळ्या घेतल्या कैक माझ्या बबल शोचा ऍक्सेसरी तुटल्या जवळपास आता 100-100 शो झाले स्मोक मशीन सारखं बदलायला लागतं. एक्सटेन्शन बोर्ड वरती बबल लिक्विड सुरुवातीला पडल्यावर तिथे स्पार्क होऊन खराब झालं मग त्याच्यावरती कापड टाकायला पाहिजे. कित्येक गोष्टी मी बदलल्या सतत बदलत राहायला लागतात तरी ही इन्व्हेस्टमेंट आहे एक प्रकारची पण त्याचा रिझल्ट शेवटी खूप छान दिसतो.
1: फारच छान.
0: 4 लोकांनी वेडेपणा केला म्हणजे सगळेच जण खराब असतात असं नाहीये. आंब्याच्या पेटीमध्ये एक नासका आंबा निघाला म्हणजे अख्खी पेटी खराब नाही होऊ शकत. मी ठासून गणपती 3 कार्यक्रम केले की लावणी ही कला आपल्या महाराष्ट्राची शान आहे
1: परंपरा
0: आहे आणि ती आम्ही बंद पडून देणार नाही. म्हणजे कित्येक लोकांनी माझ्यावरती डाऊट घेतले की अहो तुम्ही लहान मुलांचा कार्यक्रम करता आता काय तुम्ही लावणीचं करणार का. लावणी म्हणजे फालतूपणा नाहीये. जे बाहेर कार्यक्रम चालले तो उथळ स्वैराचार होता.
1: शालीनतेनी लावणी सादर करता येते
0: हे एक्झॅक्टली आम्ही दाखवून देतो माझ्या कार्यक्रमामध्ये आणि मला अभिमान आहे आम्ही परंपरा जपतोय आणि सगळ्या महिला कलाकार मिळून हा कार्यक्रम आम्ही आज सादर करतोय.
1: मला कमिंग बॅक टू पॉइंट की महिलांनी या सगळ्या क्षेत्राकडे कसं बघावं किंवा हा जो काही बबल शो तुम्ही करता पपेट शो करता तर याला हे करत असताना तुम्हाला तुमचा संसार व्यक्तिगत आयुष्य पण आहे हे सगळं मॅनेज कसं केलं हे महिलांना पोचवाल का.
0: मला जुळी मुलं आहेत आणि जी आता 15 वर्षाची आहेत म्हणजे बऱ्यापैकी आता सुट्टी झाले
1: खरंय
0: पण ते दोघं लहान असतानाचा काळ खूपच कठीण होता. कारण की म्हणजे ते दोघं लिटरली 1.5 महिन्याचे असताना मी पहिला शो चालू केला आणि याच्यासाठी आत्मविश्वास याच्यामध्ये काय आत्म म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवायला हे कुठंही कुठल्याही पुस्तकात वाचून कुठलेही व्हिडिओ बघून येत नाही. त्याच्यासाठी तुमचं तुम्हाला वर्क करावा लागतो. हा फक्त आत्मविश्वास आतनच येतो. जर तुमचा तुमच्यावरती विश्वास असेल तर जगदुनिया तुमच्यावरती विश्वास ठेवणार आहे. आणि आपण किती अडकायचं संसारात आणि किती पटकन बाहेर पडायचं हे कळलं ना आणि त्या ती गणितं मांडता आली पाहिजेत. म्हणजे माझी आई

0: किंवा माझ्या सासूबाई या मला प्रचंड मदत करत होत्या. याचा अर्थ मी त्यांचा वापर करून घ्यायचा असं नाही. जेव्हा मला कार्यक्रम नाही येत ना तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगायचं की तुम्ही आता ट्रिपला जाऊन या. प्रत्येक माणसाला चेंज हवाय रुटीन लाईफमध्ये. मग त्या मैत्रिणींबरोबर 10-15 दिवस माझ्या सासूबाई ट्रिपला जायच्या. त्या दरम्यान मला कार्यक्रम आला तर माझी आई बघायची. आई असेल की सासूबाई ट्रिपला जायच्या, आई नसेल तेव्हा त्या नाही, असं दोघींनी एकमेकींच्यात ठरवून घेतलं होतं. आणि जेव्हा मला वेळ आहे तेव्हा मी दोघींनाही म्हणायचं की आता तुम्ही दोघी नका बघू, मी बघते.
1: बरोबर.
0: आणि काही काही गोष्टीत कसं आहे की मी आता एवढे पैसे कमवते ना, मग छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही.
1: फार महत्वाचा पॉइंट आहे, थोडा इलॅबरेट करून सांगा.
0: कारण की आपण शेवटी माणूस आहोत, आपल्याला कुठेतरी मर्यादा आहेत. मीच माझ्या घरची भाजी आणतीये, मीच स्वयंपाक करतेय, मीच मुलांना वाढतीये आणि मग मी कार्यक्रमाला जातीये, हे शक्य नाही. जर मी आता एवढे पैसे कमवतीये ना तर थोडेफार पैसे मी बाईला देईन, हरकत नाही. मला जे चार चौघी करतायत ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, नाव मिळवायचंय ना, तर मग मी तिथे पैसे घालवेन. मी चार कामाला माझ्या घरी बायका लावलेल्या आहेत, त्याच्यात काहीही मला वावगं वाटत नाहीये.
1: बरोबर.
0: कारण की बाहेर जर तुम्हाला एवढं तुमचं डोकं तुमची बुद्धी खर्च करायचंय तर छोट्या छोट्या गोष्टीत माझ्या घरी प्रचंड पसारा असतो काही काही वेळेला. तिकडं थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे. प्रत्येक बाईचं म्हणजे 90% बायकांचं असं होतं बऱ्याचदा की कुठं फर्निचरवर डाग पडला, खाली कचरा पडला की लगेच तो उठून त्या क्षणी पुसायला जाणार किंवा मुलांवर आरडे ओरडे करणार, चिडचिड करणार की इथं का टाकलं, ते उचल, सवयच नाही माझ्या मुलाला. हे सगळं सगळ्यांच्या घरी आहे, त्याच्यात काही विशेष नाही. मलाही रादर काही लहानपणी सवयी नव्हत्या, त्या मोठेपणी लागल्या, लागतील त्यांचा त्यांना सवयी, सगळं होत असतं, फक्त आपल्यात पेशन्स नसतात. त्या मुलांनी त्यावेळेला ते तसंच केलं पाहिजे हे आपल्या डोक्यात बसलेलं असतं. आणि पेरेंटिंग हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. मला जुळी मुलं होती त्यामुळे मी पहिल्यापासूनच त्यांना मला सुटेबल अशा सवयी त्यांना लावल्या. म्हणजे माझी मुलं कधी आजी घरी नाहीये म्हणून रडली का बाबाच पाहिजे किंवा आईच पाहिजे असं कुणासाठी रडलं नाही. जो माणूस समोर आहे त्याच्या बरोबर ते ऍडजस्ट झाले आणि ही सवय आम्ही लावली आहे त्यांना. त्यामुळे मला ते एकदम सुटेबल झालं. म्हणजे अगदी गावाला जाताना पण माझ्या शेजारचे अगदी जरी असले त्यांच्या घरी सुद्धा आम्ही काही काही वेळेला मुलांना सोडले. ते कायांना असं वाटतं अरे बापरे मी असं कसं त्यांच्याकडे सोडू. हा आता आत्ताकडची भीती वेगळी आहे पण माझ्या शेजारी खूपच चांगले लोक होते. म्हणजे एक काकू होते आदरे काकू, त्यांनी परत मुलांना सांभाळलं. आणि
1: तुमचा एकूण पेरेंटिंगचा उबुंटू असा प्रवास आहे.
0: हो, तर ते सवयी लावल्या मी की आपल्याला कम्फर्टेबल सवयी मुलांना पहिल्यापासून लावा.
1: पेरेंटिंगची एक वेगळी कल्पना रुजवली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये.
0: दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. जर मी माझ्या कार्यक्रमाला आणि मला टेन्शन असेल आज कामावरती बाई नाही आली, माझ्या घरी पसारा पडलाय, किंवा आता मी वॉशिंग मशीन लावलं नाहीये, किंवा आता आज माझ्या घरी स्वयंपाकाची बाई नाही आली, मुलं काय खातील, एक दिवस मागवलो ऑनलाईन ऑर्डर तरी काहीही फरक पडत नाही. दोन्ही गोष्टी एकसाथ होऊ शकत नाही, ते सत्य आहे यातलं.
1: खरंय खरंय.

0: आता तुमचा कार्यक्रम असं म्हणत असताना माझ्या लक्षात येत आहे की पपेट शो असो किंवा बबल शो असो, शारीरिक क्षमता ही फार गरजेची आहे. कारण तुम्हाला 1000 वेळा खाली वाकायला लागणार, धुराचं ते सगळं मशीन घेऊन फिरायला लागणार, ती मुलं असणार समोर म्हणजे त्यांच्याबरोबर थोडी दंगा मस्ती गंमत असं असणार, ह्याला फिजिकल एनर्जी शारीरिक क्षमता भरपूर लागत असणार. आणि आपण जसजसं पुढच्या पुढच्या वयाच्या टप्प्याला जातो तर साहजिकच ती कमी होते. तर एक बाई म्हणून, स्त्री म्हणून तुम्ही हे सगळं कसं टिकवलंय?
1: आपल्याकडे मुळात ना काही गैरसमज आहेत. म्हणजे आता हा श्राव्य कार्यक्रम आहे, मी दिसत नाहीये कुणाला, पण माझी तब्येत ही बऱ्यापैकी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी फिट नाहीये.
0: खरं
1: बरेचदा गैरसमज असं असतात की बारीक व्यक्ती म्हणजे फिट आहे आणि जाड व्यक्ती म्हणजे अजिबात फिटनेस नाहीये. आपण वर्षात ना एकदा असं एक चेक केलं पाहिजे, अख्ख्या वर्षात ना, जेव्हा जेव्हा कधी मला ताप येतोय, कधी खोकला येतोय, फ्रिक्वेंटली तुम्हाला जर हे सगळं होत असेल ना तर तुम्ही फिट नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे.
0: भले तुम्ही बारीक असाल,
1: भले तुम्ही बारीक असाल तरी. आता गणपतीच्या दिवसात माझी 7-सीटर गाडी आहे, बबल शो पपेट शोचं सामान इतकं होतं गाडीमध्ये की जेमतेम 2 जण त्याच्यामध्ये मावू शकायचे. ड्रायव्हर न्यायलाही मला जागा नव्हती गाडीमध्ये, मी आणि माझा असिस्टंट दोघंच. तर चाकण माझ्या घरापासून सदाशिव पेठेत मी अगदी गजबजलेल्या ठिकाणी की जिथं बाहेर पडायला 1 तास लागायचा. तर ड्रायव्हिंग मी स्वतः करत जायचे, 4-4:30 घर सोडायचे आणि परत सदाशिव पेठेत रात्रीची गर्दी सगळी पार करून मला रात्री 2 वाजायचे.
0: बर,
1: म्हणजे जायला 2 तास, यायला 2 तास आणि मध्ये 2.5 तासाचा शो. हे सगळं करायला प्रचंड एनर्जी लागते. मी रोज न चुकता जिमला जाते, शक्यतो मी चुकवत नाही. आठवड्यातनं 1 दिवस मी विश्रांती घेते. खाण्यापिण्याची काही एवढी पथ्य नाहीत पण जरा गोड कमी खाते मी. आणि व्यायाम मस्त आहे, व्यायाम केलाच पाहिजे. असं वाटतं की काय करायचं व्यायाम, बारीक तर काही होत नाही. मी बारीक होण्यासाठी व्यायाम नाहीच करत,
0: फारच वेगळा मुद्दा आहे.
1: पण 2 तास कार्यक्रम करून सुद्धा मी 2 तासाचं ड्रायव्हिंग करू शकते, ह्याच्यात मी स्वतःला मानते की नाही मी फिट आहे.
0: बरोबर, म्हणजे एनर्जी टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं मी वारंवार आजारी पडत नाहीये ना, हे महत्वाचं आहे की माझा शो करून एवढं ड्राईव्ह करून पण माझी पुन्हा दुसऱ्या दिवशी एनर्जी टिकून राहते.
1: म्हणजे 11 दिवसात 13 प्रयोग केले, 13व्या शोला प्रेक्षकांनी एक्स्ट्रा टाळ्या ह्याच्यासाठी वाजवल्या की 13वा शो सुद्धा यांनी पहिला शो जसा केला असेल त्या ताकदीचा केला.
0: क्या बात,
1: इथे फिटनेस आला सगळा त्याच्यामध्ये. आणि ही झाली शारीरिक क्षमता.
0: बरोबर,
1: येणारच होते. मेंटली ताकद पाहिजे, म्हणजे निम्मा गेम हा मेंटल याचा आहे. मेंटल म्हणजे काय की आपण स्वतःच आधी रडतो, बापरे आजच्या कार्यक्रमाला आता कसं होईल, आजचं ऑडियन्स माझ्यासाठी आहे का नाही काय माहिती. आता कित्येक वेळेला गावखाती शो असतात. एक चिखलीला माझा 18 का 19 तारखेला शो झाला, दणकून पाऊस होता सगळीकडे. आणि तिथं मी पोचले तेव्हा सगळं स्टेज, सगळा रस्ता पाण्याखाली होता. काही नाही, मी फक्त कोपऱ्यात जाऊन शांतपणे देवाला प्रार्थना केली की बाबा पाऊस थांबू दे आणि माझा शो निर्विघ्न पार पडू दे. आणि ते काय माझ्या काय म्हणतात प्रार्थनेने काय देव पाऊस पडायचा थांबणार आहे का. पण ही एक आपली पॉझिटिव्ह वाईब्स असतात. आणि पाऊस तर थांबला त्या क्षणी, पण ते लोक म्हणले हो स्टेज सगळं ओलंय काय करायचं. 2500 शोचा अनुभव माझ्या पाठीची होता. आणि गेम शो मी इतके गेम घेतलेले की अशा वेळेला मला पटापट सुचत गेलं रस्त्यावर उभे राहून काय गेम घेता येईल.
0: बर,
1: आणि अख्खा कार्यक्रम आम्ही चौकात स्टेज सोडून खाली उभं राहिलो, माझ्या तिन्ही बाजूनी लोक उभे होते आणि आम्ही रस्त्यावर खेळता येईल असे सगळे गेम घेतले. पाऊस एकदाही आला नाही आणि मस्त कार्यक्रम झाला.
0: वा वा, खूप. म्हणजे मी सारखं मगाजपासून मनामध्ये तोच विचार करते की खूप क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे आणि अडचणींवर मात करत पुढची पुढची सोल्युशन्स शोधत जाणं हेही मला वाटतं अंगभूत आहे. 2500 शोंनीही शिकवलेलं आहे.
1: कित्येक वेळेला कित्येक अडचणी येतात. म्हणजे एकदा साऊंड सिस्टीमच चालत नव्हती आणि

0: पॅकिंग मध्ये कार्यक्रम होता,
1: बर,
0: साऊंड सिस्टम चालत नव्हती अशा वेळेला, म्हणजे हार्डली एक 50 लोक होते. मी लिटरली माझी गाडी मागे घेतली, गाडीचा स्पीकर ऑन केला, त्या म्युझिक वरती गेम शो घेतला मी.
1: बापरे, बर.
0: म्हणजे असं खूप सारे प्रकार आहेत की अनंत अडचणी असतात, त्यावेळेला तुमचं डोकं शाबूत पाहिजे आणि पटापट सुचलं पाहिजे. आणि सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही. वापर करत गेलं ना तर कित्येक चांगले कलाकार घडतील, कित्येक गृहिणींनाही अजून काही काही गोष्टी सुचतील. पण आपण त्याच्या आधीच, आज कुठलं माझं काय होतंय, जाऊ दे हे मला काही जमणारच नाही, एवढं अवघड, बापरे याच्यात कोण पडणार, असेच आपण विचार करत बसतो. आता माझा पपेट शो मध्ये जवळपास माझ्याकडे काही 1 लाखांच्या पपेट्स आहेत.
1: बर,
0: जे मी काही अमेरिकेमधनं आणल्या, काही राजस्थान इकडनं तिकडनं गोळा केल्या. बबल शो मध्ये मी तो शो उभा करताना 1.5 लाखाची सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये. मी म्हटलं काय होईल, फार फार कि बुडतील. 1.5 लाखाची तयारी, काही फार मोठा आकडा नाहीये 1.5 लाख, पण आपल्याकडे 1.5 लाख, बाप रे एवढं मग वाया गेले तर. पण आधी तुम्ही करून तर बघा, करून बघितल्याशिवाय रिझल्ट मिळणार नाहीये, तर हे डोक्यात घेतलं पाहिजे आपण.
1: मला ना मगाजपासून हे ऐकताना सारखं असं वाटतं की एका शास्त्रज्ञाचं डोकं तुमच्यामध्ये आहे, कारण तुम्ही खूप प्रयोगशील आहात, नवनवीन गोष्टी तुम्ही करून बघताय हे अगदी जाणवतंय. म्हणजे
0: 24 तास डोक्यामध्ये हा विचार असेल ना, तरच या लेवलचं सक्सेस मिळू शकतं. मी काही कुणी सेलिब्रिटी नाहीये, किंवा मला काही फॅमिली बॅकग्राऊंड काही फार मोठी नाहीये,
1: पण सेलिब्रिटींकडे जाऊन तुम्ही शो मात्र करता.
0: येस येस. तर माझ्यासारख्या सामान्य मुलीला जर एवढा पैसा मिळवायचा असेल तर सतत डोक्यामध्ये विचार असला पाहिजे. मी हॉटेलमध्ये बसल्यावरती वरती असं एलईडी लाईट गोल लावलेलं असं, माझ्या डोक्यात लगेच विचार येतो, अरे याला जर आपण प्लास्टिकची नळी टाकली तर आणि त्यातनं बबल काढला तर एलईडीचा बबल निघेल का, असं सतत डोक्यात विचार चालू असतात.
1: फारच छान. चैताली ताई, तुमचा सगळा हा प्रवास ऐकत असताना मला एक जाणवलं की तुम्ही आर्थिक सक्षम होण्याकडे खूप सुरुवातीपासून लक्ष दिलंय, कारण कलाक्षेत्र हे आळवावरचं पाणी आहे आणि त्यातनं पैसा मिळवणं आणि मग सेलिब्रिटी, आज तुम्ही एक प्रकारच्या सेलिब्रिटीज आहात, हे सगळं कसं जमवलं आणि यातनं महिलांना काय सांगणार?
0: खर तर आर्थिक बचत ही म्हणजे प्रत्येकाच्या घरात लहानपणापासून असलेले संस्कार आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझी आजी अगदी 1-1 रुपयाचा हिशोब लिहून ठेवायची, माझे आई बाबा दर महिन्याचा खर्च लिहून काढायचे, आणि ते त्यांची कृती बघून कुठंतरी मनात असं असतं की नाही पैसा जपला पाहिजे, त्यांचा पगार आला तरी ते सगळ्याचा सगळा खर्च नाही करत. आणि जेव्हा आपण मोठे होऊ ना, मला लक्षात आलं की अरे आपल्याला तर पगारच नाहीये, मग किती जपून खर्च केला पाहिजे. जेव्हा मला काही पैसे येतात तेव्हा त्यातले 75% जवळपास मी हे सेव्हिंगला ठेवते, कारण की मला काही पेन्शन मिळणार नाहीये, मला काही कुणी योजना देणार नाहीये की या शासनाच्या स्कीम आहेत तुमच्यासाठी कलाकार म्हणून, किंवा मी काहीतरी वेगळं लाईफ स्वीकारलं म्हणून माझे काही कुठे मोठे सत्कार होणार नाहीयेत. पैसा मिळाला मिळाला तो खर्च न करण्याकडे कंट्रोल हवा, कारण की लोकांना असं असतं की अरे आता मला भरपूर पैसा मिळतोय, बस मी आता पोचलो टॉपला, खर्च करा किंवा शो ऑफ करणं असं, तर काही फरक पडत नाही लोकांना. पाय जमिनीवर ठेवून आपले आपले सेव्हिंग करत राहणं हे महत्वाचं आहे. आज मला एखाद महिना माझा पण ऑफ सीझन जातो, जून जुलै महिन्यात कुठलाही सणवार नसतो, धोधो पाऊस पडत असतो,
1: शाळा सुरू,
0: बर्थडे नसतात त्या महिन्यात, किंवा शाळा सुरू होऊन अभ्यासाला मुलं लागलेली असतात, तर 2 महिने मला शांतता असते. पण मला आता टेन्शन येत नाही की अरे बापरे मी 2 महिने काहीच नाही करत आहे, माझं कसं वागणार, अशा वेळेला ते सेव्हिंग उपयोगाचं पडतं. आणि कोरोनाच्या काळात सगळ्यांना धडा मिळालेला आहे की सेव्हिंग किती महत्वाचं आहे.
1: कोरोनाच्या काळात काय करत होतात?
0: साईड बिझनेस माझा त्यावेळेला खूप चालतो. म्हणजे आता काय सांगू मी की पैसे कमवायला या फील्डमध्ये एकाच गोष्टीवर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. याच फील्डमधल्या 10 गोष्टीत मी पाय घातलेत आज. म्हणजे मी सूत्रसंचालन क्लासेस घेते, मी सूत्रसंचालन करते, गेम शो करते, पपेट शो करते, त्याच्याबरोबर बबल शो आहे. तर या सगळ्या गोष्टी करता करता पपेट शो करताना लोक झाल्यावरती माझ्याकडे आले, ओ अशी पपेट आम्हाला विकत द्याल का. मग एक डोक्यात प्रकाश पडला की 3-4 वेळा मागितलं, अरे आपण हे करून बघायला पाहिजे, विकत आणून बघू बरं आपण, काय बघू इथं रिस्पॉन्स येतोय. आणि मी सुरुवातीला 2 डझन पपेटचा एक सेट मागवला चायनावरनं, आणि तो एकाच कार्यक्रमामध्ये मला 4 डझनची मागणी आली.
1: अरे वा.
0: पहिल्याच कार्यक्रमात की मुलं संपल्या संपल्या सांगायला लागलं. 2 डझन पासनं गेल्या 10 वर्षात

0: लाखोंचा बिझनेस केला. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा काहीच चालू नव्हतं, ऑनलाईन फक्त तुम्ही दिसत होता, त्यावेळेला मी ऑनलाईन शॉप चालवून ह्याच पपेट मी लोकांना काय म्हणतात ऑनलाईन विकत होते.
1: बर,
0: ऑनलाईन शो करून पण पैसे मिळवले त्यावेळेला, ऑनलाईन गेम शो घेतले, आणि या साईड बिझनेसनी मला प्रचंड हात दिला. क्षमता सगळ्यांकडे आहे, फक्त कुठल्या गोष्टीत किती अडकायचं. बऱ्याच जणी म्हणतात बरं आहे बाबा तुम्हाला काय चांगली सासू मिळाली, तुमची आई बघणारी होती, इथं माझी आईच बघत नाही, ते सासू काय बघणार. हे निगेटिव्ह थिंकिंग काढून टाका. म्हणजे कसं आहे की थोडं आपण चांगलं वागलं तर समोर पण चांगलं मिळतं. मी एक आवर्जून उदाहरण सांगेन की माझी मुलं आणि माझा नवरा एकदा त्यांच्या स्पोर्ट्सच्या मॅचेस होत्या, तिघही गावाला गेले होते. मी आणि माझ्या सासूबाईच फक्त घरी होतो. मी म्हटलं की आज तुम्ही काहीच जेवायला करू नका, आपण दोघी जेवायला जाऊ. त्यांना जेवायला घेऊन गेले मी. मेट्रो त्यावेळेला नवीन झाली होती, मेट्रोनी फिरवलं, कॉटन एक्झिबिशन लागलं होतं, त्यांना दोन जॅकेट गिफ्ट केली. म्हटलं तर किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण त्यांना इतकं बरं वाटलं. आपण काय करतो की सासू म्हणजे काहीतरी एक डोक्यात वेगळं बसलेलं असतं, त्या आपल्यासाठी करतात याची जाणीव पाहिजे. आणि बदल्यात काही तुम्हाला सतत काहीतरी लाचच द्यायची असं काही नाही की बाबा तुमच्यासाठी मी एक छोट्या छोट्या गोष्टी करते की वाढदिवसाला मी दोघींसाठी एक कॉमन छान म्हणजे सेम असा एक कुर्ता घेतला. प्रेम व्यक्त करत राहिलं पाहिजे.
1: खरंय,
0: छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रेम व्यक्त करणं
1: इव्हेंट एकच आहे. आणि माणसं जेवढी जपत जाऊ तेवढं आपण एकमेकांच्या मदतीला.
0: आणि एक बायकांच्या मध्ये असतं मला काही कुणाची गरज नाही, हे वाक्य तर अगदी खोटं आहे. म्हणून सगळ्यांना सगळ्यांची या जगामध्ये गरज आहे.
1: कधी लागेल कोणाची गरज,
0: माझं काही वाचून अडत नाही हे वाक्य मला आवडतच नाही. एक कोटी रुपये देऊन जर तुम्हाला जंगलात सोडून दिलं तर ते एक कोटी रुपये कुठे उपयोगी पडणार आहेत. अगदी आपल्याला कचरेवाल्यापासून स्वयंपाकाच्या बाईपासून ते समाजातले सगळे घटक आपल्याला लागतात. त्यामुळं घरची माणसं तर ही किती महत्वाची आहे या सगळ्यांपुढे आपण आपलंच ओळखलं पाहिजे. समाजाने मला इतकं दिलेलं आहे आजपर्यंत, हे सगळं समाजाने दिलेलंच आहे, नाव प्रसिद्धी पैसा, तर समाजाला आपण बदल्यात काय देऊ शकतो या विचारातनं मी काही एनजीओनी मला कॉन्टॅक्ट केला. तेव्हा त्यांच्या बरोबर मी काही मुलं अजूनही इतकी भीषण परिस्थिती आहे की शिक्षणाचं महत्वच कळलेलं नाहीये, आई वडिलांनाच कळलं नाहीये तिथं ते मुलाकडे काय बघणार, किंवा एवढा खर्च असतो, शासनाचा खर्च उचलतोय, आपल्याला पैसे भरायचेच नाहीयेत, हे लोकांना माहितीच
1: नसतं.
0: मग तिथं जाऊन पपेटद्वारे मी सांगितलं की तुम्ही फक्त इथं या, शाळा बाकीचं सगळं बघेल, शिका, झोपडपट्टीतच आपल्याला आयुष्य काढायचंय की यातनं आपल्याला बाहेर पडायचंय, हे महत्व मी तिथं समजावून सांगितलं.
1: एखादा अनुभव आहे असा,
0: एक मुलगा होता निगडी साईडला, तर त्याचं जवळपास पाचवी नंतर तो शाळेत गेलाच नव्हता. आणि त्याच्या आई वडिलांनाही त्याच्याकडे काय वाया गेलेला मुलगा, कारण की तो घरातला चौथा का पाचवा मुलगा होता. अजूनही आपण बघतोय की लोकसंख्या वाढतीये, तो दिवसभर फक्त भटकत राहायचा. तर त्याच्याबद्दल प्रेम असलेल्या त्याच्या शेजारच्या एक काकू होत्या, त्यांनी बळबळ त्याला धरून आणलं की तू इथं उभा रा, हे काय सांगतात ऐक. आणि मग मी पपेटला घेऊन त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आयुष्यात काम नाही केलं तर असं हे असे आपल्या लहानपणीचे दिवस आपण वाया घालवतो, मग पुढे जाऊन आपल्याला आयुष्यात. आणि मग त्या मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला की आपलं हे सगळं दहावीपर्यंत शिक्षण मोफत आहे. आणि तो जवळपास आठवीत होता, पण त्यांनी मग येऊन प्रश्न विचारला की मी पुन्हा पाचवीपासून शिकू शकतो का, माझी अक्षर ओळख गेलीय, तीन वर्षात मला काही येत नाही, मला आकडेवारी जमत नाही. मग त्या लोकांनी त्याला मदत केली की आम्ही तुझा बेसिक एक तीन चार महिन्याचा अभ्यास घेऊ, तुला बेसिक वाचायला लिहायला शिकवू. आणि तो म्हणला मला काहीतरी करायचंय, मला कंटाळा आला या सगळ्याचा, मी उन्हाळका करत फिरतो, मला सगळे नावच ठेवतात, मला यातनं बाहेर पडायचंय. आणि तो मुलगा येऊन स्वतःहून अप्रोच झाला. आणि 10 मिनिटाच्या त्या पपेट शो मधनं एक मुलगा तो माझ्या समोर तयार झाला. ह्याच्यात मला खरंच आभार वाटतात देवाचं की एक तरी मुलगा वळाला बाबा या ठिकाणी. आणि अजून एक असा अनुभव आहे की जो आत्ताचा प्रचंड मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बाल लैंगिक शोषण. मुलगा काय किंवा मुलगी काय, सगळंच असुरक्षित आहे. म्हणजे रादर आपण मुलांना मोठं करून टाकलंय, पण 16-17 वर्षाच्या मुलींना सुद्धा नसतं तेवढं
1: नाही माहिती नसतं.
0: आपण अगदी म्हणतो 17 वर्षाची म्हणजे तिला सगळं कळतं, कसं कळेल. तर कॉलेजमधनं सुद्धा जाऊन मी गुड टच बॅड टच बद्दल मेसेज देते, या चर्चा ओपनली होत नाही. किंवा ते लहानच असतात मुलं, 18-19 वर्षाची, म्हणजे काय जगाची अक्कल आली त्यांना असं नाहीये, समोरच्या कुठल्या भावनेनं बोलतोय हे नाही कळत. त्यामुळेच तर हे अत्याचार होतात.

0: किंवा किंवा अगदी 3-4 वर्षाच्या मुलींना सुद्धा कुणीही चॉकलेट दिलं तरी घेऊ नका, कुणाबरोबरही पटकन विश्वास ठेवून जाऊ नका, हे सांगू तर शकतो आपण.
1: खरंच
0: खर तर ही मानसिकता बदलायला पाहिजे पुरुषांची. कायदा कठोर अजून व्हायला पाहिजे, पण माझ्याकडनं जेवढं शक्य तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते.
1: आणि हे सगळं तुम्ही पपेट शो च्या माध्यमातून गेम्स घेता तिथे, बबल शो असं सगळीकडे जिथे जिथे शक्य आहे
0: तिथे हे याबद्दल जागृती करते. लेडीज ऑर्केस्ट्रा आहे, त्यातनंही आम्ही शेवटी स्त्री भ्रूण हत्येबद्दल बोलतो. आजकाल मुलींना खर तर डिमांड आहे, तरीही लोकांना वंशाचा दिवा पाहिजे. तुमचं काम तुम्ही योग्य पद्धतीने करत राहिलात ना की समाज त्याची दखल नक्की घेतो. म्हणजे कित्येक संस्था असतात, त्या संस्थेतले लोक येऊन तुमचा कार्यक्रम बघतात आणि आपोआप आपलं नाव पुढे जातच. म्हणजे अगदी बालगंधर्व परिवार पुरस्कार असेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार मला मिळालाय, एवढ्या प्रकारच्या आर्ट फॉर्म मध्ये मी आज खेळतीये, स्वतःचा बिझनेस करतेय.
1: कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना थोडस असं विचारावं असं वाटतंय की या सगळ्या आर्ट फॉर्म मध्ये एखाद्या आपल्या मैत्रिणीला यायचं असेल तर तिच्याकडे काय काय गोष्टी हव्यात?
0: सगळ्या सगळ्या गोष्टी हव्यात. मुळात पॉझिटिव्ह थिंकिंग हवं. करायच्या आताच रडलं नाही पाहिजे किंवा इमिजिएट मला इन्स्टंट रिझल्ट मिळेल. कारण की हे रील बिलचा जमाना आहे ना, सगळ्या तरुण पिढीला असं वाटतं की मला इन्स्टंट याचा रिझल्ट पाहिजे. ही गेल्या 2 दशकाहून अधिक काळची मेहनत आहे. तेव्हा मी कुठे आज स्वतःचं ऑफिस घेऊ शकले, घर घेऊ शकले, अमेरिकेत जाऊन शो केला, हे हळूहळू होत गेलेलं आहे.
1: खरं
0: तर पेशन्सचा गेम आहे आणि पूर्ण आणि पूर्ण पॉझिटिव्ह थिंकिंगचा खेळ आहे. तुमचं क्रिएटिव्ह माइंड पणाला लावा तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी काढू शकतात. कित्येक मुलं माझ्याकडे येतात, मॅडम मला शिकवा ना बबल शो, मी वाटेल ते पैसे देतो. म्हटलं पैशांना नाही रे, हे शिकतायत, हे सगळं माझ्या आत्म आले, ते तुझ्या आत्म येऊ दे. तू आधी मला सर्च करून दाखव महिनाभर की मी हा हा रिसर्च केलाय बबल शोचा. मुलं येतच नाहीत परत, कुणाला त्याच्यावर मेहनतच घ्यायची नाहीये.
1: उद्योग व्यवसायामध्ये महिला त्या मानाने कमी असतात, म्हणजे स्वतःचा स्टार्टअप सुरू केलाय, स्वतःचाच काहीतरी उद्योग सुरू केलाय. आता परिस्थिती बदलते पण त्या मानाने रिस्क घेण्याची जी एक मानसिकता असते ती थोडी कमी असते. तर एखादा उद्योग एखाद्या महिलेने सुरू करावा, मग तो कला क्षेत्रातला असेल किंवा एखादं प्रॉडक्ट विकायचं असेल, त्यासाठी काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगतो?
0: खरं सांगायचं तर आपल्याकडे अजूनही मेंटॅलिटी बदललेली नाहीये. म्हणजे पुरुषांनी बाहेरचं काम बघायचं आणि स्त्रीनं घर सांभाळायचं. जरी स्त्रीनं बाहेरचं काम केलं तरी तिला घर हे बघायचंच आहे.
1: खरं
0: दूध आत घरात आणलेलं आहे का नाही, भाजी कुठली करायची, हे काही पुरुष अजून तरी नाही बघत आपल्याकडे. हळूहळू बदल होतोय. 5-10% घरात आता जेंट्सही बघायला लागले, कारण ती काळाची गरज आहे. पण मुळात आपलं जे नेचर बनलेलं आहे ना, आई म्हणून मी मुलांकडे बघणं, हे मलाच जास्त टेन्शन होतं माझ्या मुलांचा अभ्यासाचं, माझ्या नवऱ्याला इतकं येत नाही. पण स्विच ऑन स्विच ऑफ सिस्टीम जमली पाहिजे. काय म्हणतात आपण, अगदी कुर्ते विकायचा बिझनेस असेल तर तुम्ही एकदा त्याच्यात उतरताय ना तर तुम्ही 100% तिथं द्या. तुम्ही कुर्ता अगदी काय म्हणतात, समोरच्या व्यक्तीला ते प्रॉडक्ट दाखवताना घरचीच जर तुमची गाराणी एकीकडे फोन चालू आहे, गिराईक निघून जात आहे, असं नाही. ऑन ऑफ सिस्टीम जमली ना तर हे सगळं सहज शक्य आहे.
1: वा,
0: आजूबाजूला जेव्हा कार्यक्रम संपल्यावरती माझ्या इथे बायका बोलायला येतात ना, तेव्हा त्यांच्या बोलण्यात कौतुक तर असतंच, पण त्यांना एक वेगळ्या प्रकारचं कौतुक असतं. कारण की त्यांना स्वतःला कदाचित ते कुठंतरी जमलेलं नसतं, मानसिक थोडा खचलेले असतात आणि मग चर्चेत निघतं. त्या बाईनं नुकतंच 41 वय खरं तर कम्प्लीट केलं असतं, पण आपल्याकडे सोशल मीडियावरनं किंवा त्या सोशल मीडिया युनिव्हर्सिटीतनं इतकं नको ते नॉलेज येतं आणि घर बसल्या काही काम नसताना बायका ते वाचत राहतात. मेनोपॉज म्हणजे आता मला काहीतरी भयंकर आजार झालाय आणि 40 झाली म्हणजे आता सगळी शस्त्र गळाली, मग मला मुलगाच विचारत नाहीये. अहो तुमचा मुलगा टीनेजला आलाय, सगळ्यांची मुलं तशीच वागत असतात. नवरा कामात बिझी झालाय, मग माझ्या घरी कामाला बायका आहेत, आता मी दिवसभर काय करू. तर करायला कितीतरी गोष्टी आहेत आजूबाजूला. आणि सक्सेस सक्सेस म्हणजे फक्त एवढंच आहे का की 4 पैसे मिळवले, म्हणजे तुमचा रोजचा दिवस विदाऊट कटकटीचा आणि मनाप्रमाणे गेला, काहीतरी छंद जोपासत गेला म्हणूनही तुम्ही सक्सेसफुल आहात.
1: अगदी, कालच्या पेक्षा आपण पुढे गेलेलो
0: आहोत. हाऊसवाईफ आहात म्हणजे काहीतरी भयंकर आयुष्यात गुन्हा केला असा अजिबात नाहीये. आज कित्येक

0: ठिकाणी सोशल वर्कर हवे आहे. मी अगदी छोटी छोटी उदाहरणं सांगते की काही ठिकाणी अनाथ मुलं आहेत तर तिथे त्यांची नखं कापून देणं किंवा त्या मुलांना ग्लोव्स घालून शॅम्पू करून देणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर तुम्ही करायचं म्हणलं ना तर सोशल वर्क कितीतरी प्रकारे करू शकता. कित्येक मुलांना शिकता येत नाही, शिकवायला जा, सोशल वर्क म्हणून समाजाच्या उपयोगी पडा. दुपारचा वेळ फक्त तुम्ही जर टीव्ही बघत बसलात आणि आता मला काही सुचतच नाही मी काय करू, तर करायचं म्हणलं तर कित्येक छंद जोपासा, काहीही करा. आणि 40 झाली म्हणजे संपलं, यातनं थोडं बाहेर पडा. आज 60 आणि 70 वर्षाच्या बायका सुद्धा कर्तृत्व गाजवू शकतात, त्या करू शकतात, मग मी का नाही, एवढाच विचार फक्त डोक्यामध्ये ठेवा.
1: निश्चित, मला वाटतंय रोजचा दिवस उद्यमशील असणं, मग ते स्वतःसाठी पैसे कमवण्यासाठी असो किंवा एखादा छंद जोपासण्यासाठी असो, पण काहीतरी कार्यरत असणं, सतत काहीतरी नवीन शिकणं आणि पुढे जाणं.
0: एवढा स्ट्रेस घ्यायचा छोट्या छोट्या गोष्टींचा,
1: काय
0: सोडून द्यायला शिकलं पाहिजे 40 नंतर. आणि फिजिकली फिट पण तेवढंच पाहिजे. कित्येक जणी नवऱ्याचा डबा आहे, हे आता मी कधी जाऊ, आता मी कधी जाऊ. 11 सुद्धा जिमला जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत.
1: खरं
0: तर कधीतरी एक दिवसभरात ना 1 वर्कआउट करा, नक्की तुमच्या एनर्जीत फरक पडेल, हा मला विश्वास आहे.
1: निश्चित. चैताली ताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात, खूप भरभरून आपण गप्पा मारल्या, आणि फक्त तुमच्या वेगवेगळ्या शोज बद्दल आणि त्या सगळ्या स्ट्रगल बद्दल न बोलता आपण महिलांसाठी, महिलांच्या दृष्टिकोनातूनही अनेक गोष्टी बोललो, जसं की आर्थिक बाबी असतील, घर सांभाळून एखादं करिअर कसं उभं राहू शकतं याच्याबद्दलही तुम्ही बोललात. मला वाटतं ही मुलाखत आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना, श्रोत्यांना, महिलांना उपयोगी पडेल. त्यांचे पुढचे पुढचे जर काही स्वतःचे असे माइलस्टोन टप्पे त्यांनी ठरवलेले असतील आयुष्यामध्ये गाठायचे, तर त्यालाही या मुलाखतीची मदत होईल, मार्गदर्शन होईल. तुम्ही आज आमच्या इथे आलात, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
0: मला इथे बोलवल्याबद्दलही मनापासून आभार, धन्यवाद.
1: आताच आपण पपेट शो, बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची मुलाखत ऐकलीत. मानवाला मन, बुद्धी उपजतच मिळत असते, पण चांगल्या संस्कारांनी बुद्धी अधिक फुलवता येते, सकारात्मक विचारांनी जीवन उजळून टाकता येतं.

बराय तर मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करा, मेसेज करा किंवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. फक्त अभिप्राय मात्र नक्की पोचवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांना निरोप द्या. नमस्कार.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आताच आपण पपेट शो बबल शो करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या प्रयोगशील कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: बातम्या देत आहे ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास, या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधीकाळी धोरण लकव्यानं ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती, मात्र आता आपला भारत वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सने जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. या निमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमांविषयी.
2: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं, त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002च्या तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
0: गुजरात भाजपाच्या वतीनं आज राज्यव्यापी सेवाज्योत यात्राही काढण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो

यापूर्वी फेब्रुवारी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयनं जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जगातल्या श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आवाहन आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी केलं आहे. पुढच्या आठवड्यात बँकॉक इथं होणाऱ्या आयएमएफ आणि जागतिक बँकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्या सिंगापूर इथं बोलत होत्या. या सर्व देशांच्या सरकारांकडे आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक साधनं आहेत, त्यामुळे त्यांनी कोणताही विलंब न करता धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज क्रिस्टालिना यांनी व्यक्त केली. फिजीमध्ये कॉप 31 बैठकीपूर्वी आयोजित सत्रात भारतानं हवामान बदलाच्या संदर्भात ठोस पावलं उचलण्याचं तसंच पॅरिस कराराची जलद अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. या सत्राला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केलं. हवामान विषयक उद्दिष्टांच्या समजुतीमधल्या तफावती दूर करणं, याबाबतच्या सध्याच्या वचनबद्धता पूर्ण करणं तसंच जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्दिष्टपूर्तीला गती देण्याची गरज भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली. यादव यांनी या कार्यक्रमादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमीना मोहम्मद आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा कराराचे सचिव सायमन स्टील यांच्याशी हवामान विषयक वित्तपुरवठा न्याय्य संक्रमण अशा विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसं 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकीटॉकी संच, मॅग्झिन, कुकर आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आर्थिक आणि सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं कापसाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो. कॉटन फॉर गुड, व्यापार, परिवर्तन आणि भागीदारीतून समृद्धी अशी यंदाची या वर्षाची संकल्पना आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशातून यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. कापसाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणं हे या दिवसाचं महत्व आहे. या शेतकऱ्यांमुळेच सूतगिरण्या, जिनिंग युनिट्स, कापड निर्मिती केंद्र किंवा तयार कपड्यांचे कारखाने अशा संपूर्ण साखळीतील कामगारांना रोजगार मिळतो असं त्यांनी म्हटलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढच्या वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाईल. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बेस्टचे मार्ग आणि वेळापत्रक याचं सुसूत्रीकरण करण्याची ग्वाही या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी अर्थसंकल्प बेस्ट समितीत सादर केला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली. स्मृती मानधना 2013 भारतासाठी खेळते आणि तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि एकदिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधी काळी धोरण लकव्याला ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती. मात्र आता भारत आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठं ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजप आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी ही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं. त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या निमित्ताने विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाविषयी.
2: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं. त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002 तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
0: यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
3: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय.

0: निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
1: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर शहरातून आज सेवाज्योत यात्रा काढण्यात आली तसंच महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयने आज जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा म्हणाले. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1,317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढील वर्षात 9,876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8,559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन वसतीगृहाच्या बांधकामाला राज्य शासनानं मंजुरी दिली असून संस्थेतल्या पदभरतीच्या प्रस्तावाला येत्या आठवडाभरात मान्यता देण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं केली. स्मृती मानधना 2013 भारतासाठी खेळत आहे आणि तिने 18 T20 सामन्यांमध्ये आणि एक दिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. मुंबईत गोवंडी इथं आज पोलिसांनी एका घरावर छापा टाकून मानसोपचारासाठी वापरली जाणारी सुमारे 2.5 कोटी रुपयांची औषधं जप्त केली. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यावर बंदी आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतूसं, 7 डिटोनेटर्स आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत आता.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात डिजिटल युगातील उद्योजकता तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे माजी प्राचार्य तसंच उद्योजकता विकास तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत भागवत यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींना नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यवसायाच्या संकल्पना आणि स्वरूप झपाट्याने बदलत आहेत. आज युवकांना केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करण्याच्या अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अगदी कमी भांडवलात आपल्या कौशल्यांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर डिजिटल माध्यमांचा वापर करून स्वतःचा व्यवसाय उभारणे आता शक्य झाले. मात्र योग्य व्यवसायाची निवड, नियोजन, डिजिटल कौशल्ये, आर्थिक व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षेची माहिती असणेही तितकेच महत्वाचे. याच पार्श्वभूमीवर आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास या विषयावर चर्चा करणार आहोत. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हेमंत भागवत सर. सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे सरांना 40 वर्षांपेक्षा अधिक उद्योजकतेचा अनुभव असून सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक तसेच श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या संस्थेचे माजी प्राचार्य आहेत. यासोबतच एंटरप्रिनरशिप म्हणजेच उद्योजकता या विषयावर करिअर गायडन्स ते

0: करत असतात. सर, तुमचं युवाणी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: चला तर मग डिजिटल उद्योजकतेच्या विविध पैलूंविषयी जाणून घेऊया आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या नव्या संधींचा मागोवा घेऊया. सर, आजच्या मुलाखतीचा पहिलाच प्रश्न, आजच्या डिजिटल युगामध्ये डिजिटल उद्योजकता म्हणजे नेमकं काय आहे आणि पारंपरिक उद्योजकतेपेक्षा तिचे वेगळेपण काय आहे याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: डिजिटल उद्योजकता म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवसाय सुरू करणे.
0: ओके.
1: उत्पादन किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या व्यवसायाचा विस्तार करणे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पूर्वी व्यवसायासाठी दुकान, कार्यालय आणि मोठी गुंतवणूक आवश्यक असायची.
0: बरोबर.
1: आज मोबाईल, इंटरनेट, संगणक आणि योग्य डिजिटल कौशल्यांच्या मदतीनं अनेक व्यवसायांची सुरुवात घरातून सुद्धा करता येते. उदाहरणार्थ, एखाद्या युवकाला चांगले ग्राफिक डिझाईन करता येत असेल तर तो घरातूनच सोशल मीडियाच्या पोस्ट, लोगो किंवा जाहिराती तयार करून ग्राहकांना सेवा देऊ शकतो.
0: बरोबर.
1: पारंपरिक आणि डिजिटल उद्योजकतेमध्ये मूलभूत उद्देश मात्र समान आहे. ग्राहकांची गरज ओळखणे आणि त्यावर योग्य उत्पादन किंवा सेवा देणे आणि त्यातून मूल्य निर्माण करणे. फरक प्रामुख्याने व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये आहे.
0: बरं.
1: पारंपरिक व्यवसायात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दुकान, प्रत्यक्ष भेटी, स्थानिक जाहिरात किंवा वितरक ही यंत्रणा महत्वाची असते. डिजिटल व्यवसायात मात्र वेबसाईट, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स ऑनलाईन पेमेंट आणि डिजिटल ग्राहक सेवा यांचा वापर करता येतो.
0: बरोबर.
1: पारंपरिक व्यवसायाची सुरुवात स्थानिक बाजारपेठेतूनच होते. डिजिटल माध्यमामुळे चांगली कल्पना किंवा सेवा तुलनेनं कमी खर्चात मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येत. डिजिटल साधने ही माध्यमे आहेत. खरी उद्योजकता म्हणजे ग्राहकांची समस्या समजून घेऊन त्यावर उपयोगी आणि विश्वासार्ह उपाय देणे. लोकांची गरज कोणती आहे, मी तंत्रज्ञानाच्या मदतीनं अधिक चांगल्या पद्धतीनं ती पूर्ण करू शकतो का, हा विचार करण्याची पद्धत म्हणजे डिजिटल उद्योजकतेची खरी सुरुवात.
0: सध्या प्रत्येक जण डिजिटल मार्केटिंग कडे लक्ष देत आहे. एखाद्या युवकाला जर समजा व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे तर डिजिटल व्यवसायाची कल्पना निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार त्या युवकाने करावा याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: माझ्या मते डिजिटल व्यवसायाची कल्पना निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त आपल्याला काय आवडतं हे न पाहता ग्राहकाची नेमकी गरज काय आहे हे समजून घेणं. युवकांनी सर्वप्रथम स्वतःला 3 प्रश्न विचारले पाहिजेत. मला काय चांगले करता येते, लोकांना कशाची गरज आहे आणि या गरजेसाठी लोक पैसे देण्यास तयार होतील का. उदाहरणार्थ, एखाद्याला मोबाईलवर व्हिडिओ तयार करणे आणि संपादन करणे चांगले जमत असेल तर त्याने फक्त मला व्हिडिओ बनवायला आवडतात एवढ्यावर थांबू नये. आपल्या परिसरातील दुकानदार, डॉक्टर, शिक्षक, छोटे उद्योग किंवा संस्थांना सोशल मीडिया व्हिडिओची गरज आहे का याचा अभ्यास करावा. गरज असेल तर त्यातून व्यवसायाची संधी निर्माण होऊ शकते.
0: ओके.
1: दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास. आपले संभाव्य ग्राहक कोण आहेत, त्यांची संख्या किती आहे, त्यांची समस्या काय आहे, सध्या ते कोणत्या पर्यायाचा वापर करतात आणि आपली सेवा त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त कशी ठरेल हे समजून घ्यायला हवे. तिसरी गोष्ट म्हणजे भांडवल आणि कौशल्य. सुरुवातीला मोठी गुंतवणूक करावीच लागते असं नाही. युवकाने आपल्या उपलब्ध कौशल्यावर आधारित व्यवसाय निवडला तर सुरुवातीचा खर्च कमी ठेवता येतो. मात्र आवश्यक कौशल्य नसतील तर ती शिकायची तयारी असणे महत्वाचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे व्यवसायाची वाढण्याची क्षमता. आज 10 ग्राहक आहेत, उद्या 100 किंवा 1000 ग्राहक मिळाल्यावर आपण त्यांना सेवा देऊ शकू का, हा विचार खूप महत्वाचा आहे. डिजिटल माध्यमांमुळे व्यवसायाचा विस्तार अतिगतीनं होणं शक्य आहे. त्यामुळे आपण हा विचार आधी करणं गरजेचं आहे की ग्राहक संख्या वाढल्यानंतर एवढ्या मोठ्या ग्राहक संख्येला आपण सेवा देऊ शकणार आहोत का. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक ट्रेंड समजून व्यवसायाची कल्पना निवडता कामा नये. आज एखादी डिजिटल सेवा लोकप्रिय आहे म्हणून उद्या तीच आपल्यासाठी योग्य असेल असं म्हणता येणार नाही. मी युवकांना एक साधा मंत्र देईन, ट्रेंडच्या मागे धावू नका. गरज शोधा, समस्या शोधा आणि त्यावर डिजिटल माध्यमातून उपयोगी उपाय द्या. कारण चांगली डिजिटल व्यवसाय कल्पना म्हणजे केवळ नवीन कल्पना नव्हे, ग्राहकांसाठी मूल्य

0: निर्माण करणारी आणि आपल्या निर्मिती कौशल्याला योग्य असणारी आणि आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असणारी कल्पना होय.
1: सर, अगदी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य तो कानमंत्र तुम्ही आपल्या युवक मित्रांना दिलेला आहे. पुढे मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात जे सुरुवात करू इच्छितात अशा युवकांसाठी व्यवसाय नियोजनाची पहिली पायरी कोणती असावी, याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल व्यवसाय सुरू करताना अनेक युवकांची पहिली चूक अशी होते की ते लगेच वेबसाईट तयार करतात, सोशल मीडिया अकाउंट सुरू करतात किंवा एखादे ऍप तयार करण्याचा विचार करतात. पण माझ्या मते डिजिटल उद्योजकतेची पहिली पायरी तंत्रज्ञान नाही तर नियोजन आहे. सर्वप्रथम युवकाने मी कोणती समस्या सोडवणार आहे आणि कोणासाठी सोडवणार आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. यानंतर आपण कोणाला लक्ष्य ग्राहक समजणार आहोत हे निश्चित करणं महत्वाचं आहे. विद्यार्थी, पालक, शेतकरी, दुकानदार, महिला, छोटे व्यावसायिक, कंपन्या आणि सेवा नेमकी कोणासाठी आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. तिसरी पायरी म्हणजे बाजारपेठेचा छोटा का होईना पण अभ्यास करणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: यामुळे केवळ आपल्या मनात चांगली वाटणारी कल्पना आणि प्रत्यक्षात ग्राहकांना उपयोगी असलेली कल्पना यातील फरक समजतो. त्यानंतर व्यवसायाचे साधे बिझनेस मॉडेल म्हणजेच व्यवसाय कसा चालणार आहे हे ठरवणं गरजेचं आहे. आपला ग्राहक कोण आहे, उत्पादन किंवा सेवा काय आहेत, ग्राहक आपल्यापर्यंत कसे येणार किंवा आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार, त्यांच्याकडून उत्पन्न कसे मिळणार, सुरुवातीचा खर्च किती आणि भविष्यात व्यवसाय कसा वाढणार या प्रश्नांची उत्तर आपणच शोधायला हवीत. सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करू नका. प्रथम छोट्या प्रमाणावर प्रयोग करून पहा. यालाच आपण कल्पना, ग्राहक, छोटा प्रयोग, अभिप्राय, सुधारणा, विस्तार अशी उद्योजकीय प्रक्रिया म्हणू शकतो. आज डिजिटल युगामध्ये आणखी एक मोठी संधी आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारपेठेची माहिती, ग्राहकांचा प्रतिसाद, खर्च आणि विक्री यांचा मागोवा घेता येतो. त्यामुळे निर्णय अंदाजावर नव्हे तर उपलब्ध माहितीवर घेता येतो. तर मोबाईल हातात घेण्यापूर्वी समस्या हातात घ्या, वेबसाईट बनवण्यापूर्वी ग्राहक समजून घ्या आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या व्यवसायाची छोटी चाचणी घ्या. यातून युवकाची कल्पना व्यवहार्य व्यवसायात रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू होते.
1: अगदी. सर, डिजिटल व्यवसायामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या लक्षात घ्याव्या लागतात. डिजिटल व्यवसायासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी युवकांनी कोणत्या संस्थेशी संपर्क साधावा? डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यासाठी युवकांनी कोणत्या गोष्टी शिकण्यावर भर द्यावा, याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल उद्योजकता सुरू करताना युवकांनी सर्व काही स्वतः शिकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन, गरज असेल तर प्रशिक्षण आणि उपलब्ध शासकीय किंवा संस्थात्मक योजनांचा उपयोग अवश्य करून घ्यावा. महाराष्ट्रातील युवकांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजेच MCD, जिल्हा उद्योग केंद्र, MSME संबंधित संस्था, कौशल्य विकास संस्था, स्टार्टअप आणि इन्क्युबेशन केंद्र तसेच महाविद्यालयातील उद्योजकता विकास केंद्र ही मार्गदर्शनासाठी उपयोगी ठरू शकतात.
1: बरोबर.
0: आर्थिक सहाय्यासाठी बँका, विविध शासकीय स्वयंरोजगार व उद्योजकता योजनांची माहिती घेणेही महत्वाचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कर्ज किंवा आर्थिक सहाय्य मिळणे म्हणजे व्यवसाय यशस्वी होणे नाही.
1: बरोबर.
0: व्यवसायाची कल्पना, बाजारपेठ, कौशल्य आणि आर्थिक नियोजन मजबूत असणे हे अधिक महत्वाचे आहे. डिजिटल कौशल्याच्या बाबतीत युवकांनी सर्वप्रथम मूलभूत डिजिटल साक्षरता समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार कौशल्य निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सायबर सुरक्षा शिकणं अत्यंत गरजेचं आहे. मजबूत पासवर्ड कसा असतो, योग्य 2 स्तरीय सुरक्षा कशी असते, फिशिंग पासून सावध कसं राहायला पाहिजे, ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवणं किती गरजेचं आहे आणि सुरक्षित ऑनलाईन व्यवहार याबाबत मूलभूत ज्ञान प्रत्येक डिजिटल उद्योजकानं घेतलंच पाहिजे. एकच कोर्स करून थांबण्यापेक्षा सतत शिकण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहे. प्रमाणपत्रापेक्षा कौशल्य आणि कौशल्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष उपयोग महत्वाचा आहे.
1: बरोबर. सर, डिजिटल तंत्रज्ञानामुळे युवकांसाठी व्यवसायाच्या कोणत्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत? सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आहे आणि

0: ई कॉमर्स यांचा व्यवसाय वाढीसाठी युवक कशा पद्धतीने उपयोग करू शकतात याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज व्यवसायाच्या संधींचं स्वरूपच बदललं आहे. पूर्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकान, कार्यालय आणि मोठी यंत्रसामग्री आणि मोठी बाजारपेठ आवश्यक असायची. आज मात्र मोबाईल, इंटरनेट, कौशल्य आणि योग्य कल्पना यांच्या मदतीनं कमी भांडवलामध्ये अनेक व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. यामध्ये सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता व्यवसायाचे प्रभावी साधन बनले आहे. पण फक्त पोस्ट टाकणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग नाही. योग्य ग्राहक कोण, त्याला काय हवे आहे आणि आपली उत्पादनं त्यांची गरज कशी पूर्ण करतील हे स्पष्टपणे सांगणं महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: ई कॉमर्समुळे तर बाजारपेठेची भौगोलिक मर्यादा खूप कमी झाली आहे. एखादे उत्पादन गावात तयार झाले आहे आणि तरी त्याचा ग्राहक पुणे, मुंबई किंवा भारतातील इतर शहरांमध्ये असू शकतो. मात्र त्यासाठी दर्जेदार उत्पादन, योग्य पॅकेजिंग, विश्वासार्ह वितरण व्यवस्था, ग्राहक सेवा आणि परतावा धोरण यांचे नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: डिजिटल मार्केटिंगचा आणखी एक फायदा म्हणजे परिणाम मोजता येतात. किती लोकांनी जाहिरात पाहिली, किती लोकांनी संपर्क केला, किती विक्री झाली आणि कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना आपले उत्पादन आवडले याचा डेटा आपल्याला मिळू शकतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे अंदाजाऐवजी माहितीच्या आधारे पुढील निर्णय आपल्याला घेता येतात. फॉलोअर्सची संख्या म्हणजे व्यवसायाचे यश नाही. खरे यश म्हणजे योग्य ग्राहक मिळणे, ग्राहकांचा विश्वास निर्माण होणे, विक्री होणे आणि ग्राहक पुन्हा आपल्याकडे येणे. म्हणून डिजिटल माध्यमांचा वापर दिसण्यासाठी नव्हे तर ग्राहकांपर्यंत विश्वास निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे आणि मूल्य निर्माण करण्याकरता याचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे. आता गरज आहे ती योग्य कल्पना आणि कौशल्य आणि कृतीची.
0: अगदीच. सर, सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI यामुळे देखील डिजिटल मार्केटिंग वरती बराचसा फरक पडत आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, ऑटोमेशन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा छोट्या व्यवसायांना कसा फायदा होऊ शकतो आणि युवकांनी आपल्या कौशल्यांचा आणि कल्पनांचा वापर करून डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कोणती पावले उचलावीत याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: आजच्या काळामध्ये AI आणि ऑटोमेशन फक्त मोठ्या कंपन्यांचे तंत्रज्ञान म्हणून पाहण्याची गरज उरलेली नाही. छोट्या व्यावसायिकांनाही योग्य पद्धतीने या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येऊ शकतो. वेळ, खर्च आणि मेहनत या माध्यमातून कमी करता येते. त्याचप्रमाणे ऑटोमेशनच्या मदतीनं काही नियमित कामे जसे ग्राहकांना संदेश पाठवणे, अपॉइंटमेंटची आठवण करून देणे, नोंदी ठेवणे किंवा विक्रीचा प्राथमिक मागोवा घेणे अधिक कार्यक्षमपणे करता येतात. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे. AI म्हणजे उद्योजकाला पर्याय नाही. AI हे उद्योजकाच्या हातातील एक साधन आहे. अंतिम निर्णय ग्राहकांची गरज समजून घेणे, सर्जनशीलता, नैतिकता आणि जबाबदारी ही माणसाचीच भूमिका आहे. युवकांनी AI शिकताना केवळ कोणते AI टूल वापरायचे यावर लक्ष केंद्रित करू नये. त्यापेक्षा या तंत्रज्ञानाचा वापर करून मी ग्राहकांची कोणती समस्या अधिक चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
0: बरोबर.
1: स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी युवकांनी प्रथम एक वैशिष्ट्य, कौशल्य किंवा क्षेत्र निवडावे. त्यात सातत्यानं प्रावीण्य मिळवावे. त्यानंतर प्रत्यक्ष छोटे प्रकल्प हातात घ्यावेत आणि त्यातून आपले काम दाखवणारे पोर्टफोलिओ तयार करावेत. त्यानंतर स्वतःचा डिजिटल ठसा निर्माण करणे महत्वाचे आहे. आपल्या कामाची माहिती सोशल मीडिया, वेबसाईट किंवा इतर योग्य डिजिटल माध्यमांवर सातत्यानं मांडणे गरजेचं आहे. ग्राहकांचे अभिप्राय घ्यावेत आणि चांगल्या कामातून विश्वास निर्माण करावा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे AI युगात केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नाही. संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता, ग्राहक समजून घेण्याची क्षमता आणि बदल स्वीकारण्याची तयारी ही मानवी कौशल्य सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत.
0: सर, डिजिटल व्यवसाय सुरू करत असताना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागतो. तर डिजिटल व्यवसाय सुरू करताना युवकांना कोणत्या प्रमुख अडचणींचा सामना करावा लागू शकतो? ऑनलाईन फसवणूक, सायबर सुरक्षा आणि

0: ग्राहकांचा विश्वास याबाबत नव उद्योजकांनी कोणती काळजी घ्यावी, तर याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: डिजिटल व्यवसाय सुरू करणे आज तुलनेने सोपे झाले असले तरी डिजिटल व्यवसाय टिकवणे आणि विश्वासार्हता वाढवणे हे आजच्या युवकांपुढचे खरे आव्हान आहे. युवकांसमोर सुरुवातीला अनेक अडचणी येऊ शकतात. योग्य व्यवसाय कल्पना निवडणे, ग्राहक मिळवणे, तीव्र स्पर्धा, डिजिटल कौशल्यांचा अभाव, आर्थिक नियोजन आणि सातत्याने बदलणारे तंत्रज्ञान या गोष्टींचा त्यात समावेश होतो.
0: बरोबर.
1: आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक हा अगदी आता सध्या आयरणीवर आलेला विषय आहे. डिजिटल उद्योजकांचा व्यवसाय ऑनलाईन असल्यामुळे त्यांची आर्थिक माहिती, ग्राहकांची माहिती, पासवर्ड, व्यवहार आणि डिजिटल खाती सुरक्षित ठेवणं हे अत्यंत आवश्यक ठरत आहे. युवकांनी सर्वप्रथम मजबूत आणि वेगवेगळे पासवर्ड वापरावेत आणि शक्य तिथे दोन स्तरीय सुरक्षा म्हणजे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवावी. अनोळखी लिंक, संशयास्पद ईमेल, बनावट ग्राहक किंवा खोटी पेमेंटची माहिती याबाबत सतत सावध राहावे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्क्रीनवर पेमेंट झाल्याचा संदेश दिसला म्हणजे व्यवहार पूर्ण झाला असे समजू नये. प्रत्यक्ष बँक खात्यात किंवा अधिकृत पेमेंट प्रणालीमध्ये रक्कम जमा झाली आहे का हे तपासणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: तसेच ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा संवेदनशील बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये. ग्राहकांची वैयक्तिक माहितीही अनावश्यक गोळा करू नये आणि आवश्यक माहिती सुरक्षितपणे हाताळली जावी. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहकांचा विश्वास. डिजिटल व्यवसायात ग्राहक अनेकदा आपल्याला प्रत्यक्ष भेटलेलाच नसतो, त्यामुळे आपल्या व्यवसायाची माहिती स्पष्ट असावी. खोटे रिव्ह्यू, चुकीची जाहिरात किंवा अतिशयोक्तीपूर्ण आश्वासने देऊन एकदा विक्री होऊ शकते पण दीर्घकाळ व्यवसाय टिकत नाही. ग्राहकाला योग्य माहिती देऊन चांगली सेवा दिली तर व्यवसाय निर्माण होतो. तंत्रज्ञानाचा वेग स्वीकारा पण सुरक्षिततेच्या बाबतीत कसलीही घाई करू नका.
0: बरोबर.
1: कारण डिजिटल व्यवसायात ग्राहक मिळवणं महत्वाचं आहे पण त्यांचा विश्वास जपणे त्याहून महत्वाचे आहे. सुरक्षा, पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा या तीन गोष्टींच्या आधारावरच डिजिटल व्यवसायाची दीर्घकालीन विश्वासार्हता निर्माण होते.
0: अगदी. सर, आपले जे युवक मित्र आहेत जे कमी भांडवलामध्ये डिजिटल व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना कोणत्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत आणि ग्रामीण भागातील युवक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादने आणि सेवांना मोठ्या बाजारपेठेशी कसे जोडू शकतात याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: आज डिजिटल उद्योजकतेची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे मोठी गुंतवणूक न करता कौशल्यांच्या आधारावर व्यवसाय सुरू करण्याची शक्यता. त्यामुळे युवकांनी सुरुवातीला मोठे कार्यालय, दुकान किंवा यंत्रसामग्री घेण्यापेक्षा आपल्या कौशल्याचा वापर करून सेवा आधारित व्यवसाय सुरू करण्याचा विचार करावा. याशिवाय युवकांनी आपल्या परिसरातील स्थानिक गरजा आणि उपलब्ध संसाधने याचा विचार करावा. ग्रामीण भागातील युवकांसाठी तर डिजिटल तंत्रज्ञान ही मोठी संधी आहे. एखाद्या गावात उत्तम हस्तकला, खाद्यपदार्थ, शेतीमाल, प्रक्रिया केलेली उत्पादने, पारंपरिक वस्तू किंवा स्थानिक सेवा उपलब्ध असतील तर त्यांची माहिती डिजिटल माध्यमातून मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येते. फक्त ऑनलाईन प्रसिद्धी पुरेशी नाही. उत्पादनांची गुणवत्ता, किंमत, पॅकेजिंग, साठवणूक, वितरण, वेळेवर सेवा आणि ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण याची संपूर्ण साखळी मजबूत करावी लागेल. ग्रामीण युवकांसाठी एक महत्वाची संधी म्हणजे स्थानिक ज्ञानाचे डिजिटल सेवेत रूपांतर. उदाहरणार्थ शेतीविषयक कौशल्य, स्थानिक पर्यटन, पारंपरिक कला, दुरुस्ती सेवा किंवा एखादे विशेष तांत्रिक कौशल्य याचे डिजिटल सादरीकरण करून नवीन ग्राहक मिळवता येऊ शकतात. म्हणूनच मी युवकांना सांगू इच्छितो, मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे भांडवल लागत नाही, मोठी गरज ओळखण्यासाठी मोठी बाजारपेठही आवश्यक नाही, मात्र तुमचा दृष्टिकोन व्यावसायिक असायला हवा.
0: अगदीच. डिजिटल व्यवसायामध्ये स्पर्धा वाढत असताना स्वतःचा व्यवसाय वेगळा आणि टिकाऊ बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
1: आज डिजिटल माध्यमांमुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालंय पण त्याचबरोबर स्पर्धाही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे.

0: त्यामुळे फक्त ऑनलाईन उपस्थिती निर्माण करून व्यवसाय टिकत नाही. ग्राहकाला आपल्याकडे येण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा आपल्याकडेच येण्यासाठी काहीतरी वेगळे उपयोगी आणि विश्वासार्ह देणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ग्राहकाला नेमके काय हवंय हे समजून घेणं महत्वाचं आहे. माझ्याकडे हे उत्पादन आहे म्हणून ते ग्राहकाने घ्यावे हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे. ग्राहकाची कोणती गरज मी अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतो हा विचार प्रत्येक उद्योजकाने करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन किंवा आपण ज्याला USP म्हणतो, आपले उत्पादन किंवा सेवा इतरांपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे हे स्पष्ट असलं पाहिजे. ते वेगळे पण कमी किमतीत असण्याची गरज नाही, ते गुणवत्ता, डिझाईन, वेगवान सेवा, वैयक्तिक लक्ष, विशेष सुविधा, स्थानिक वैशिष्ट्य किंवा ग्राहकांचा चांगला अनुभव. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्ता आणि सातत्य. डिजिटल माध्यमातून ग्राहक पटकन मिळू शकतो पण खराब अनुभवामुळे तो त्याच वेगानं दुसऱ्या व्यवसायाकडे जाऊ शकतो. त्यामुळे उत्पादकांची गुणवत्ता, वेळेवर सेवा आणि ग्राहकांशी संवाद साधण्याची कला यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे ग्राहकांचा विश्वास, प्रामाणिक माहिती, स्पष्ट किंमत, सुरक्षित व्यवहार, वेळेवर सेवा आणि तक्रारींचे योग्य निराकरण यामुळे विश्वास निर्माण. आपल्या प्रॉडक्टमध्ये किंवा आपल्या सेवेमध्ये सतत सुधारणा करत राहणं ही काळाची गरज आहे. डिजिटल उद्योजकाने आपल्या ग्राहकांकडून अभिप्राय सतत घेतला पाहिजे, विक्रीची माहिती पाहावी, कोणती जाहिरात किंवा सेवा परिणामकारक आहे हे समजून घ्यावे आणि त्यानुसार त्यामध्ये सातत्यानं बदल करत जावेत. टेक्नॉलॉजीची नक्कल करता येते पण ग्राहकांशी निर्माण झालेला विश्वास आणि तुमची उद्योजकीय ओळख सहज नक्कल करता येत नाही.
1: बरोबर.
0: म्हणून डिजिटल व्यवसाय टिकवण्यासाठी मी 5 शब्द सांगू शकतो. गरज ओळखा, वेगळेपणा निर्माण करा, गुणवत्ता जपा, विश्वास ठसवा आणि सतत सुधारणा करत राहा.
1: सर, मुलाखतीच्या शेवटी डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात आपली वाटचाल सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: माझा युवकांना सर्वप्रथम एकच संदेश आहे, डिजिटल युगाकडे फक्त नोकरी शोधण्याची संधी म्हणून पाहू नका, स्वतः काही निर्माण करण्याची संधी म्हणूनही पहा. आज तंत्रज्ञानामुळे आपल्या हातात अशी साधनं आली आहेत जी काही वर्षापूर्वी मोठ्या कंपन्यांकडेच उपलब्ध होती. पण केवळ मोबाईल आणि इंटरनेट हातात असणे पुरेसे नाही, उद्योजक होण्यासाठी विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. आपण नेहमी विचारतो मला नोकरी कुठे मिळेल, हा प्रश्न महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. मी स्वतः काय निर्माण करू शकतो, माझ्याकडे कोणती कौशल्य आहेत, लोकांची कोणती समस्या मी सोडवू शकतो.
1: बरोबर.
0: यासाठी सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही, लहान सुरुवात करा. एखादी छोटीशी कल्पना निवडा, ग्राहकांशी बोला, छोटासा प्रयोग करून पहा, त्यांचा अभिप्राय घ्या, आपल्या झालेल्या चुका सुधारा आणि मग हळूहळू आपल्या कल्पनेचा विस्तार करा. तंत्रज्ञान सतत बदलत राहणार, शिकण्याची सवय आपण स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. बदल स्वीकारण्याची तयारी आणि समस्या सोडवण्याची क्षमता आपण स्वतःमध्ये विकसित करायला हवी. त्याचबरोबर डिजिटल जगामध्ये प्रामाणिकपणा, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास कधीही विसरू नका. स्वप्न फक्त पाहू नका, ते लिहून काढा. कल्पना फक्त मनात ठेवू नका, तिची चाचणी घ्या. तंत्रज्ञान फक्त वापरू नका, त्यातून मूल्य निर्माण करा आणि संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा. तंत्रज्ञानाचा वापर करून मूल्य निर्माण करणारे निर्माते आणि उद्योजक बनावे हीच माझी सर्व युवकांना, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या युवकांना माझ्या मनापासून शुभेच्छा.
1: मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून आपण डिजिटल उद्योजकतेचे बदलते स्वरूप, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, डिजिटल कौशल्यांचे महत्व, शासकीय योजनांमधून मिळणारे सहाय्य आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या व्यवसायाच्या नव्या संधी याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. या संवादातून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की डिजिटल युगात यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ भांडवल पुरेसे नसून योग्य कल्पना, कौशल्य, सातत्य, ग्राहकांचा विश्वास आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची तयारी आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना

0: आपल्या स्थानिक कौशल्यांचा, उत्पादनांचा आणि कल्पकतेचा डिजिटल माध्यमांद्वारे व्यापक बाजारपेठेशी संपर्क साधण्यासाठी उपयोग करून घ्यावा. संधी ओळखा, नवनवीन गोष्टी शिका, छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील रहा. आजच्या या मार्गदर्शक आणि प्रेरणादायी संवादासाठी मी हेमंत भागवत सरांचे मनपूर्वक आभार मानते.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, आजचं युवावाणीचा हा विशेष कार्यक्रम इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता, तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे माजी प्राचार्य तसंच उद्योजकता विकास तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत भागवत यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निर्मिती होते आकाशवाणी पुणे केंद्राची. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित करण्यात येतील.

कार्यक्रमात यांतर ऐकूया. विनय मांडके आणि उत्तर केळकर यांनी गायलेलं धडाकेबाज या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीतकार अनिल मोहिले.

भारत आंबे यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकलं. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. भावसंगीत आपण ऐकताहेत भावधारा या कार्यक्रमात. कुंदा भागवत आणि गोविंद पोवळे यांनी गायलेलं गीत यानंतर ऐकूया. गीत आहे श्रीनिवास खारकर यांचं.

भावधारणा कार्यक्रमात त्यानंतर गंगाधर महांबरे यांचं गीत ऐकूया. अनुराधा पोडवाल आणि अरुण डाते यांच्या आवाजात, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: वसुदेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं.

या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्य करत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानेच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची समर्पणाची मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल फाईट

0: वर्ध टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
1: नवी मुंबईत नेरूळ इथं सेवा ज्योती यात्रा नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर आणि बीड इथंही सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली. नाशिक इथं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रा आयोजित करण्यात आली होती. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आज सांगली इथं वृक्षारोपण करण्यात आलं.
2: भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली. त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2024 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. हवाई दलाच्या 94व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या संदेशाचं थेट प्रसारण आज रात्री 8:10 प्रसारित होणार असल्यानं 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
3: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स, बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन. बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स, बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
2: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधनाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनेलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यात समावेश होता. या सोहळ्यात या 6 जणींनी आपापले अनुभवही कथन केले. राज्य

0: लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यात निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. एमपीएससी किंवा इतर कोणतीही परीक्षा निपक्षपातीपणे आणि पूर्णपणे गैरप्रकारमुक्त असल्याची हमी राज्य शासनानं दिली पाहिजे. त्यात काही घोटाळा असेल असं वाटलं तर त्याचा निषेध करणं हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल करणार नाही असं पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं. आंदोलनाच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचा आराखडा शासनानं येत्या 3 आठवड्यात सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या एका संघटनेनं निदर्शनं थांबवण्याची तयारी दर्शवली तर इतर 2 संघटनांनी निदर्शनं महानगरपालिका सांगेल त्या ठिकाणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसे, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकी टॉकी संच, मॅग्झिन आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळी नष्ट करण्यात आलं. नापिकी आणि कर्जबाजारीमुळे लातूर जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. जीवन गव्हाणे असं त्यांचं नाव आहे. गव्हाणे यांच्यावर 1.5 लाखांचं कर्ज होतं. कर्ज परतफेडीच्या ताणातून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात प्रथम. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍपवर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:12 झालेली आहे.
3: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
4: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा. श्रोतहो अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 एफ एम रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला.
5: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
6: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधी.

0: विषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
0: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासाला आकार देताना त्यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला दिशा देण्याचं काम केलं. याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोते हो, शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 2.5 दशकांच्या वाटचालीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला धोरणात्मक दिशा देण्याचं काम केलं. उत्पादन क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशानं त्यांनी महत्वाच्या विविध क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू केली. मेड इन इंडिया, व्यवसाय सुलभता आणि एक खिडकी धोरणाअंतर्गत नव्या उद्योगांच्या सुलभ उभारणीसाठी परवानग्या ते प्रत्यक्ष स्थापनेपर्यंतच्या असंख्य जाचक नियम अटी रद्द करत या प्रक्रियेचं सुलभीकरण केलं. संसाधनांची सहज उपलब्धता सुनिश्चित केली. यामुळे देशात उत्पादन क्षेत्रातल्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार झालं. एका अर्थाने भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने त्यांनी अनुकूल धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून भक्कम पाया रचला. याचविषयी अधिक सांगताहेत उद्योजक आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद महासचिव भावेश मारू.
1: भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने अनेक महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांचा मुख्य उद्देश केवळ देशांतर्गत उत्पादन वाढवणे हा नाही, तर भारताला जागतिक उत्पादन साखळीतील एक महत्वाचे केंद्र बनवणे, स्थानिक उद्योगांना बळ देणे आणि मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण करणे हा होय. यासाठी सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो म्हणजे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशातच उत्पादन करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. परदेशातून तयार वस्तू आयात करण्याऐवजी त्या वस्तूंचे उत्पादन भारतात व्हावे, भारतीय उद्योगांनी आपली उत्पादन क्षमता वाढवावी आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादने स्पर्धात्मक व्हावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. यानंतर आत्मनिर्भर भारत अभियानाने या प्रयत्नांना आणखी व्यापक दिशा दिली. आत्मनिर्भरतेचा अर्थ जगापासून वेगळे होणे असा नाही, तर भारताची उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान कौशल्य आणि पुरवठा साखळी मजबूत करून जगाशी अधिक सक्षमपणे स्पर्धा करणे असा त्याचा अर्थ आहे. या दिशेने अत्यंत महत्वाची ठरलेली योजना म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, म्हणजेच पीएलआय योजना. पीएलआय योजनेअंतर्गत उत्पादन वाढवणाऱ्या पात्र कंपन्यांना त्यांच्या अतिरिक्त उत्पादनाशी जोडलेले प्रोत्साहन दिले जाते. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट

0: सोलर मॉड्यूल्स, टेक्सटाईल्स अशा विविध क्षेत्रामध्ये देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेकडे एमएसएमई क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. देशभरातील लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे उत्पादन, निर्यात आणि सेवा आणि रोजगाराचे मोठे केंद्र आहेत. सरकारकडून एमएसएमई क्षेत्रासाठी कर्ज सुविधा, क्रेडिट गॅरंटी, तंत्रज्ञान सुधारणा, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या विविध उपाययोजना जसं जेम पोर्टल असेल करण्यात आलेले आहेत. सरकारी खरेदीमुळे एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न झाला आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळाले तर त्याचा परिणाम थेट रोजगारावरती होतो. एखादा उद्योग वाढला की त्याच्याशी संबंधित अँसिलरी युनिट वाढतात, म्हणजे पूरक उद्योग निर्माण होतात. वाहतूक, पॅकेजिंग, देखभाल, सेवा, लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात. म्हणूनच आत्मनिर्भर भारत ही केवळ सरकारची योजना नाही, ती उद्योग, कामगार, उद्योजक, एमएसएमई आणि सामान्य नागरिक यांच्या सहभागातून पुढे जाणारी एक व्यापक प्रक्रिया आहे.
1: श्रोते हो, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातली आत्मनिर्भरता देशाच्या आर्थिक सुरक्षेचा कणा असल्याचं ओळखून प्रधानमंत्र्यांनी तंत्रज्ञान क्षेत्राशी संलग्न उत्पादनालाही प्राधान्य दिलं. त्यामुळेच कधी काळी सर्वाधिक मोबाईल आयात करणारा आपला देश आज जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक आणि मोठा निर्यातदार देश बनला आहे. 76,000 कोटी रुपये तरतुदीच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या माध्यमातून देशातच चीप निर्मितीचे 5 पेक्षा जास्त प्रकल्प आकाराला येऊ लागले आहेत. इतकेच नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता, मोटार वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी लागणाऱ्या घटकांच्या स्वदेशी उत्पादनानेही नवी दिशा घेतली आहे. प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू केलेल्या तंत्रज्ञान क्रांतीबद्दल अधिक सांगताहेत उद्योजिका आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सदस्य माया वांगणकर.
2: आजच्या काळात कोणत्याही देशाची आर्थिक ताकद ही केवळ त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर किंवा पारंपरिक उद्योगांवर अवलंबून नसते, तर त्या देशाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्षमता किती मजबूत आहे यावरही ती अवलंबून असते. त्यामुळे भारतासाठी तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता ही केवळ एक गरज नाही, तर विकसित भारताच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षात भारताने तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे मोबाईल हँडसेटचे देशात होणारे उत्पादन. काही वर्षापूर्वी भारतात वापरल्या जाणाऱ्या मोबाईल फोनपैकी मोठा हिस्सा परदेशातून इम्पोर्ट केला जातो. आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. भारतातच मोबाईल हँडसेटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होतात आणि भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. एवढेच नव्हे तर भारतातून मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा बदल केवळ मोबाईल असेंबल करण्यापुरता मर्यादित नाही. मोबाईल उत्पादनासाठी लागणारे विविध घटक जसे की चार्जर, डिस्प्ले, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, पॅकेजिंग, टेस्टिंग यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योगांची क्षमता विकसित होतात. यामुळे मोठ्या कंपन्यांसोबतच एमएसएमई क्षेत्रालाही नवीन व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याच अनुभवातून भारताने आता तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे पुढचे महत्वाचे पाऊल उचलले आहे आणि ते म्हणजे सेमीकंडक्टर क्षेत्र. आज मोबाईल फोन पासून कम्प्युटर, ऑटोमोबाईल पासून मेडिकल इक्विपमेंट आणि संरक्षण तंत्रज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत जवळपास प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानासाठी सेमीकंडक्टर आवश्यक आहे. म्हणूनच भारताने इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केलं. देशातच सेमीकंडक्टर उत्पादनाचे इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन, असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग सारख्या क्षेत्रांमध्ये प्रकल्प उभारले जात आहेत. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की भविष्यातील महत्वाच्या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांच्या पुरवठ्यासाठी भारताला पूर्णपणे परदेशावर अवलंबून राहावे लागणार नाही. सेमीकंडक्टर उद्योगामुळे केवळ उत्पादन वाढणार नाही तर उच्च कौशल्याच्या रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. डिझाईन, इंजिनिअरिंग, रिसर्च, मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असेल. त्यामुळे भारतातील तरुणांसाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे. आता आपण भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI हे त्यातील सर्वात महत्वाचे क्षेत्र आहे. AI, रोबोटिक्स,

0: ऑटोमेशन आणि ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग यांचा वापर शिक्षण, शेती, वाहतूक आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये वाढणार आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेले चिप्स, प्रोसेसर्स, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स आणि इतर सगळे बाकीचे हार्डवेअर भारतातच विकसित आणि उत्पादित करण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या तरुणांमध्ये कौशल्य विकसित करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे तितकेच महत्वाचे आहे. आज मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेची सुरुवात आहे. सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये भारताने पुढील दशकात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. थोडक्यात काय, भारताने केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक न राहता तंत्रज्ञान विकसित करणारा, त्याचे उत्पादन करणारा आणि संपूर्ण जगाला तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादने निर्यात करणारा देश बनणे हे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट असणे गरजेचे आहे. माझ्या मते भारताचा प्रवास आता मेक इन इंडिया पासून रिसर्च, डिझाईन, डेव्हलप अँड मेड इन इंडिया कडे झाला पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणामुळेच आज देशात सागरी मालवाहतूक आणि व्यापारी जहाज बांधणीलाही मोठं बळ मिळालं आहे. दुसरीकडे वस्त्रोद्योगाला नवी दिशा देण्यासाठी अमरावतीत पीएम मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क साकारत आहे. या व्यतिरिक्त औषध निर्माण क्षेत्रासाठीच्या बल्क ड्रग्स पार्कच्या माध्यमातून कच्च्या मालासाठीची आत्मनिर्भरता, खेळणी उद्योगातली आयातीमध्ये झालेली 70% घट आणि निर्यातीतली वाढ, तसंच अवजड अभियांत्रिकी आणि रसायने क्षेत्रातली स्वदेशी उत्पादनं या सर्व बाबी उत्पादन क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला पूरक ठरल्या आहेत. प्रधानमंत्र्यांच्या याच प्रगतीशील धोरणाबद्दल अधिक सांगताहेत उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सदस्य निखिल कुरजर.
2: 2015 ते 2026 जहाज बांधणीसाठी आर्थिक सहाय्य धोरण म्हणून एक सुरू केलं होतं मोदी सरकारने. तर त्याच्यात कसं होतं की 4000 कोटीचं एक बजेट त्यांनी दिलं होतं 2015 मध्ये आणि त्यात 20% मदत देत होतो, म्हणजे शिप बिल्डिंग जे करायचे त्यांच्यासाठी. मार्च 2026 पर्यंत 288 करार त्या स्कीमच्या अंतर्गत साईन केले गेले आणि ह्याच्यात जवळजवळ 456 जहाज होते आणि ह्याची ओव्हरऑल आउटले जी होती ती जवळजवळ 20,000 कोटीची होती. 2025 ते 2036 जहाज बांधणी आर्थिक सहाय्य योजना आली, म्हणजे धोरण आधी होतं आणि आता ती योजना आली. त्या योजनामध्ये कसं आहे की जवळजवळ 25,000 कोटीचं तो आउटले आहे, 70,000 कोटी टोटल आपलं पॅकेज आहे, त्यात या योजनेचे जवळ 25,000 कोटी आहेत. मग मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड, ह्याच्यात कसं आहे की ज्या कंपनींना अजून इन्व्हेस्ट करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं म्हणजे त्यांना ते फंड रेजिंगसाठी इक्विटी मध्ये गव्हर्नमेंट पार्टिसिपेट करते, म्हणजे मॅरिटाईम इन्व्हेस्टमेंट फंड सुरू केलं त्यांनी, ज्याच्यात 49% पर्यंत गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करू शकते आणि त्या इक्विटी फंडिंगसाठी 25,000 कोटी आहेत. आणि शिप बिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीम, म्हणजे क्लस्टर्स जे आपण ऐकतो, तसं शिप बिल्डिंग क्लस्टर्ससाठी जवळजवळ 20,000 कोटी त्यांनी त्याच्यात अलोकेट केलं होतं. आता ह्याच्यात 2024 मध्ये आपण एकाच वर्षाचं आपण बोलू, 2024 ते 2025 आपण बोलू, 41,000 ग्रॉस टनेज जो होता तो 2025 मध्ये 58,000 ग्रॉस टनेज झाला. कापड आणि वस्त्र उद्योग या क्षेत्राबद्दल बोलू, ह्या क्षेत्रात आपलं 5F मॉडेल राबवलं गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी पीएम मित्र नावाची एक स्कीम आहे, प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल. अमरावती मध्ये एक चांगलं उदाहरण आहे, तिथे 1020 एकर ऑलरेडी घेतले गेले, 700 कोटी पर्यंत ते प्रकल्प ऑलरेडी ते अंमलबजावणी अंतर्गत आहे ऑलरेडी तेवढं, आणि 120 टन दरवर्षी तिथे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी कार्बन फायबर टेक्नॉलॉजीचा एक डेमॉन्स्ट्रेशन प्लांट पण येतोय अमरावती क्लस्टरमध्ये. आता आपण औषध निर्माण व आरोग्य क्षेत्राबद्दल बोलू, ह्या क्षेत्रात मेनली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे जे आपण बनवतो आणि विकतो, तर जे उदाहरण या वर्षी मी बनवलं 100 कोटीचं मी विकलं, पुढच्या वर्षी मी 150 कोटी मी विकलं, म्हणजे हा 50 कोटीचा जो वाढ आहे त्या वाढचा आपल्याला एक पर्सेंटेज मिळतं सरकारातर्फे. आणि ह्या वाढचा जो पर्सेंटेज जो आपल्याला

0: भेटतो, याला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम म्हणतात. आणि औषध निर्माण क्षेत्रात हा तो खूपच मोठ्या प्रमाणाने वापरला जातोय.
1: श्रोते हो, एकूणात कधी काळी जगाचा ग्राहक असलेल्या भारताला जगाचं उत्पादन केंद्र ही ओळख मिळवून देत उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन प्राजक्ता कासले.

वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍप वर.
1: श्री कृष्णप्रिय गोसंवर्धन कांडगाव यांचा जातिवंत कपिला खिल्लार, गरम रक्ताचा आणि दुधाळ वंशावळीतील खोंड खास खिल्लार पैदाशीसाठी उत्तम आहे.
2: ब्रीडिंग साठी उपलब्ध तसंच देशी गाईचं दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर फिनेल गांडूळ खत आणि पंचगव्य उत्पादनं मिळतील श्री कृष्णप्रिया गोसंवर्धन कांडगाव इथं.
1: संपर्क ऋषिकेश पाटील, फोन नंबर 93-70-21-55-76.
0: मंडळी, आता वेळ झाली कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझे शेत माझे शिवार.
3: माझं शेत माझं शिवार.
4: शेतकरी बंधू भगिनींनो, माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात मी जयश्री पाटील आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत कृषी संजीवनी. आजच्या भागाचं लेखन केलंय निधी आलासे यांनी. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
5: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7, 8, 9, 10 व 11 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 7 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 11 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 34-35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21-23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 78-85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 57-63%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 2-7 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 7, 8, 9, 10 व 11 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. 11 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 34-35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22-23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

0: सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 93%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 56 ते 60%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 4 ते 9 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये 7, 8, 9, 10 व 11 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. 11 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 20 ते 21 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 86%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 55 ते 59%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 6 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: रब्बी हंगामासाठी पाण्याचा अंदाज घेऊनच त्यानुसार योग्य पिकांची आणि वाणांची निवड करावी. फळे व भाजीपाला पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये शक्य असल्यास आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ. मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
2: हातकामत का तोरणच्या शेंड्यावरी
3: तोरणच्या शेंड्यावरी
2: तोरणच्या शेंड्यावरी
3: तोरण

0: शितान टाकली डोली,
1: शितान टाकली डोली,
0: शितान टाकली डोली,
1: शितान टाकली डोली,
0: शितल्या मितल्या करंडफू,
1: शितल्या मितल्या करंडफू,
0: शितल्या मितल्या करंडफू।

0: कार्यक्रमात आता पुढे जाऊया. आता ऐकूया ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष कार्यक्रम कृषी संजीवनी. आजच्या भागाचं लेखन केलंय निधी आलासे यांनी.
1: तू आदी, तूच अंती, तू सीता, तूच कुंती, तू सावित्री ज्ञान ज्योतीची, तू प्रेम वावरी मीरा, तू प्रेरणा या विश्वाची, तू जन्म देणारी जननी, आणि आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देणारी तू, आणि फक्त तूच संजीवनी. संजीवनी कृषी संजीवनी.
0: सख्यांना नमस्कार. कृषी संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पावसाळा संपत आला की आपल्याला वेद लागतात रबी हंगामाचे. पण मंडळी, रबी हंगामाकडे जात असताना आपले सण, आपले उत्सव हेही आपण साजरे करत असतो. आता याविषयीच सजाका, अनुवयनी आणि आप्पाजी यांच्या गप्पा आपण ऐकूया. जाणून घेऊया ते काय सांगतायत.
2: सजाका, यंदा पावसानं जाता जाता जरा चांगलाच हात दाखवलाय बर का. काल पर्यंत आभाळ भरून यायचं, आता बघ की सकाळपासूनच ऊन कस लख पडायला लागले.
3: वही की पावसाची सर कमी झाली, गणपती गेलं की सकाळच्या हवेत बी जरा गारवा जाणवायला लागतोय. आणि तस बी गावात सगळ्यांच्या घरात देव बसवायची तयारी सुरू झाली आहे की.
2: आमच्याकडे तर कालच घाटासाठी माती आणून ठेवल्या.
3: होय का,
2: घरातल्या लेकरांनी गहू, ज्वारी, मका काय काय आणले बाई. म्हणत्यात यंदा आपला घट मस्त हिरवा झाला पाहिजे.
3: आमच्याकडे बी तसंच आहे बघ. घटाभोवती धान्य पेरलं की 4 दिवसांनी

0: पगार कोंब डोकं वर काढायला लागतात. आणि हे बघताना मला नेहमी वाटतंय घरात देव बसवतोय की छोटस शेतच उभा करतोय.
1: अग आपला सगळा संसारच त्या मातीतनं चाललाय ना. म्हणून तर आपल्या सणावारात माती आणि धान्य कुठन ना कुठन येतच.
0: ते बी खरंच आहे म्हणा आप्पाजी, पर बोलता बोलता वहिनींच घर कधी आलं ते कळलंच नाही बघ.
1: होय की
0: वहिनी, अहो वहिनी काय करताय सा, हायचं का नाही घरात?
2: आहे आहे, काही करत नाही ग, सगळं आवरून तुमचीच वाट बघत होते. या या बसा आप्पाजी. सजा का हातात पिशवी कसली आहे ग, काय आणलंयस?
0: आवाज माळ होता ना आमच्यात, मग तुमच्यासाठी वडी खीर पुरणपोळी समद थोडं थोडं आणलंय बघा. हे बघा जरा चव बघा की कशी झाले ते.
2: अरे वा घेते हा. आता काय घट बसायची तयारी सुरू असेलच की ग? अगं किती आणलेस हे सगळेच पदार्थ मला घेऊन आलीस की काय?
0: वय आप्पाजी कुठं काय खातोय त्याला एका चहावर भागतय म्हणून समद तुमच्यासाठी आणलं.
1: झालं बघा आता सुरू. वहिनी आम्ही तेच बोलत आलेलो, आमच्या पोरांनी लय तयारी केली आहे बघा.
2: कशाची हो?
1: कशाची काय घटाचीच की.
0: अहो वहिनी मी आप्पाजीला म्हणत होतो नवरात्रीचा घट 9 दिवसात असा भरतोय की आपल्या घरात छोटस शिवारच दिसतय बघा.
2: खरं आहे सजा का, म्हणूनच नवरात्रीचा घट हा फक्त धार्मिक विधी म्हणून न बघता आपल्या कृषी प्रधान संस्कृतीशी जोडून बघितला ना तर त्यातला खरा अर्थ आपल्याला अधिक सुंदर दिसतो बघ. मातीमध्ये बी टाकायचं तर त्याला ओल मिळते, अंकुर फुटतो आणि काही दिवसातच हिरवळ दिसते. हा निसर्गाचा छोटासा जीवनक्रमच जणू आपण आपल्या घटाभोवती अनुभवत असतो.
0: आणि वहिनी गंमत कशी आहे बघा की, बाहेर शेतात आपण जे करतो की नाही तेच घरात घटाभोवती छोट्याशा रूपात आपण करत असतोय.
2: तीच तर खरी गंमत आहे.
1: वहिनी शेतात बी टाकलं की लगेच दुसऱ्या दिवशी पीक उगवत नाही, त्याला वेळ द्यायला लागतोय. घटातल्या धान्याला बी तसच.
2: बरोबर आहे आप्पाजी, म्हणूनच शेतकऱ्याच्या आयुष्यात नवरात्रीचा हा काळ एक वेगळाच संदेश देऊन जातो. हा पेरणीपासून बहरापर्यंत संयम आणि सातत्याची गरज असते हेच तर हा सण आपल्याला सांगतो.
0: पर आप्पाजी आता पाऊस ओसरतोय म्हटल्यावर आपली खरी धावपळ सुरूच झाली की र.
1: होय की,
0: शेतात उभं पीक असतं, कुठं काढणी जवळ आलेली असती, कुठं अजून पिकाला येळ असतो.
1: होय, पावसाळ्यात पिकाला पाणी मिळालं नाही म्हणून काम संपलं असं नसते. पाऊस थांबला की पिकाकडं अजून बारकाईनं बघायला लागते, कुठं कुठं रोग किडी तर झालेले नाहीत नव, कुठं पाणी साचून राहिले का काय हे सगळं बघायला लागते.
0: आणि पीक काढणीला आलं की मग घरातल्यांची बी धावपळ, मळणी वाळवण साठवणूक, एक आणि एक काम, ते काय संपत नाही तोपर्यंत दुसरंच उभं राहते.
2: हेच तर आपल्या सणांचं आणि शेतीचं सुंदर नातं आहे. आता बघा ना, सण कॅलेंडरवर येतात पण शेतकऱ्याच्या आयुष्यात ते ऋतू आणि शेतीच्या कामांच्या टप्प्यांशी जोडलेले असतात. नवरात्र आलं की पावसाळ्याचा जोर ओसरतो, पावसाचा जोर ओसरल्यावर खरीप पिकांकडे बारकाईनं पाहण्याची वेळ येते कारण त्यांची काढणी जवळ आलेली असते ना. आणि त्याचबरोबर पुढच्या हंगामाचं नियोजन सुद्धा आपल्या डोक्यात हळूहळू यायला लागतं. काय बरोबर बोलतेय ना मी?
1: म्हणजे देवीची आरती करताना शेतकऱ्याच्या डोक्यात पुढच्या पिकाचा हिशोब चालूच असतोय.
0: होय का, मला वाटलं आरती संपली की प्रसाद काय मिळणार ह्याचा हिशोब असतोय.
1: तो हिशोब बी जरा ठेवायला लागतोय. आपल्याकडे नवरात्रात रोज देवीला माळ चढवतात, पहिल्या दिवशी एक मग दुसऱ्या दिवशी दुसरी असे 9 दिवस. तसंच प्रसादावर बी लक्ष असते माझं बारीक.
0: आमच्याकडे तर माळा चढवताना घरातल्या पोरांची लई लगबग सुरू असते बघा. झेंडूची फुलं आली की घरचं वातावरण लई बदलून जाते.
2: खराय बघ सजाक्का, 9 दिवसांची ही वाढती सजावट एक सुंदर प्रतीक आहे बरं का.
0: कसलं वहिनी?
2: अगं हेच बघ ना, दिवसागणिक माळ वाढते, घटाभोवतीची हिरवळ सुद्धा वाढू लागते आणि दसऱ्यापर्यंत उत्सव परिपूर्ण होतो. शेतीचंही असंच आहे, एक बी मग अंकुर मग रोप मग वाढ आणि शेवटी त्याचं पिकात रूपांतर. प्रत्येक टप्प्याला काळजी घेतली तरच शेवटचा आनंद मिळणार आहे बरं का.
1: शेतकऱ्याला म्हणूनच घाई चालत नाही.
2: अगदी बरोबर,
1: निसर्गाची येळ त्याला मानावीच लागते.

0: आणि हेच आपल्या नवरात्रीच्या दिवसात शिकायला मिळते.
1: होय बराबर आहे. बघा, निसर्गाला घाई नसती म्हणून शेतकऱ्यालाही संयम शिकावाच लागतोय.
2: आणखी एक सुंदर गोष्ट आपल्या शेतीच्या कामात महत्वाची आहे बर का?
0: ती आणि कोणची?
2: ती म्हणजे बियाण्यांची जपणूक. पूर्वी घरातल्या महिला चांगल्या पिकातून पुढच्या वर्षासाठी बियाणं निवडून ठेवायच्या. कोणत्या कणसामध्ये दाणे चांगले आहेत, बियाणं निरोगी आहे, ते वाळवायचं कसं आणि साठवायचं कसं, ह्याच ज्ञान पिढ्यान पिढ्या घरातील महिलांकडूनच पुढे जायचं.
1: हे मातूर खराय बघा वहिनी. तेव्हा बाजारात बियाणं आणायची पद्धतच नव्हती ना.
2: हो ना. अगं सजा, का नवरात्रीत आपण देवीची पूजा करतो, पण मला मात्र हे वाटतं बघ, हा शक्तीचं एक रूप आपण रोज शेतात राबताना सुद्धा बघत असतो, पण त्याची फारशी कधी दखल आपण घेत नाही.
0: म्हणजे माझ्या काही लक्षात येईना तुम्ही काय म्हणालाय वहिनी.
2: आता जरा बारकाईने विचार करा हा. शेतीमध्ये महिलांचं योगदान पेरणीपासून खुरपणी पर्यंत, धान्य काढणीपासून ते निवडण्यापर्यंत, जनावरांची देखभाल असो किंवा शेतीमालावर प्रक्रिया करणं असो, अशी कितीतरी कामं महिला रोज करत असतात. घर आणि शेती या दोन्हीचा समतोल सांभाळतात. पण त्यांच्या या श्रमाला प्रतिष्ठा तर नाहीच, पण याची दखल मात्र हवी तितकी घेतली जात नाही.
0: बराबर बोलताय बघा वहिनी तुम्ही. घरातली बाई शेतात आणि घरात दोन्हीकडे राबत्या, तिची हजरी कुठच लागत नाही.
1: होय बघा अप्पाजी, अवं बाईनं काम केलं म्हणजे घरचंच काम असतंय असं म्हणतात. पण ते काम जर तिनं केलं नाही तर शेतीचा एक दिवस भी पुढे सरल का, हा विचार येतोय का तुमच्या डोक्यात?
2: अगदी खरंय तुझं सजक्का. म्हणूनच या वर्षी आपण नवरात्रीचा संकल्प केला पाहिजे, एक नवीन सुरुवात केली पाहिजे.
1: ती आणि कोणची?
2: शेतीमध्ये महिलांच्या योगदानाची जाणीव आपण ठेवायला पाहिजे. त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे. त्यांच्या कामाला योग्य तो आर्थिक मोबदला सुद्धा दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं आरोग्य जपण्यासाठी महिलांमध्ये जागृती निर्माण करायला पाहिजे.
1: होय बघा वहिनी, अव बायकांचं तब्येतीकडे लई दुर्लक्ष होत आहे बघा.
2: हो ना.
1: आता तर 9 दिवसाचा उपास, तेव्हा तब्येत बी जपाया पाहिजेच की. मी तर बघा वहिनी, भजनाला गेल्यावर सगळ्या बायांनी सांगणार हाय उपासाच्या वेळी काळजी घ्या म्हणून.
0: होय वहिनी, गावातली लई माणसं बाया उपास करतात. 9 दिवस उपास करायचं आणि 9व्या दिवशी गावातल्या भैरूबाच्या देवळात उपास सोडायचा. मी लहानपणापासून हीच रीत बघत आली.
2: खरंय हा.
1: होय बघा वहिनी, अवं माझ्या म्हायरात तर देवळातच माणसं उपासाला बसतात.
2: हो का?
1: नवरात्र संपत आलं की खंडेनवमी, मग त्या दिवशी घरातली शेतीची सगळी अवजार स्वच्छ करून पूजा करायची. विळा, कोयता, कुराड सगळं कसं धुवून पुसून चकचकीत करून ठेवायचं. आता त्या ट्रॅक्टर, पंप, फवारणीची साधनं, वेगवेगळी यंत्र ही समधी आलीच.
2: खरंय बघ सजाका, काळ बदलला, साधनं बदलली, पण भावनेचा धागा मात्र तोच आहे. आपल्या उपजीविकेची साधनं जपण्याचा, बरोबर का?
1: अगदी बरोबर आहे बघा.
2: आणि आजच्या काळात शस्त्रपूजनाचा अर्थ फक्त पूजा करण्यापुरता मर्यादित न ठेवता आपल्या शेतीच्या साधनांची योग्य देखभाल, सुरक्षित वापर आणि वेळेवर दुरुस्ती यांच्याशी सुद्धा त्याचा संबंध जोडणं तितकंच महत्वाचं आहे.
0: बरोबर. वहिनी बरी आठवण केली सभागा. ट्रॅक्टरचं ऑइल बदलायचं राहिलंय.
2: बर,
0: आता खंडेनवमीच्या आधी ट्रॅक्टर गॅरेज मध्ये घेऊन जातो आणि त्याचे सगळं इंजिन काम करून घेतो.
1: मी काय म्हणतोय वहिनी, आप्पाजी ट्रॅक्टर दुरुस्त करायला गॅरेज मध्ये जाईल, हाय की नाही? पर त्याच्या या विसरायच्या सवयीची दुरुस्ती कुठं करायची म्हणतोय मी?
0: अग, त्यासाठी तुझ्यासारखी सल्लागार मंडळी आहेतच की.
2: तेही खरंच आहे हा आप्पाजी, तू आहेस की ग.
1: अव ते काम मी करतोय, पर म्हटलं जरा विचारावं ह्याला जाशील म्हणून. बरं वहिनी, आमच्या गावात दसरा लई मोठा करतात बघा. त्या दिवशी सोन चौक फोडतात, सगळं गाव सोनं लुटायला जाते.
2: बर,
0: आणि ज्याच्या घरी जायचं त्याला पान द्यायचं, सोनं घ्या, सोन्यासारखं राह म्हणायचं. लहान असताना समध्या गावात फिरायचो बघा. आताची पोर जरा 4 घर गेल्यासारखं करत्यात आणि बसत्यात.
1: अहो वहिनी, आता काही जण पान देतात आणि त्याचबरोबर ते व्हॉट्सअप वर 5 किलोचा मेसेज भी पाठवतात बघा.
0: अग, मेसेजच सोनं असते, ते वजन कमी आणि उपयोग जास्त.

0: बरोबर, पण त्या परंपरेमागची भावना मात्र खूप मोठी आहे. एकमेकांना सोनं देताना आपण समृद्धीच्या शुभेच्छा देतो. गावातला राग मतभेद बाजूला ठेवून एकमेकांच्या घरी जाणं ही सामाजिक जोडणी सुद्धा या सणामध्ये आहे.
1: म्हणूनच बघा वहिनी, गावात दसऱ्याच्या दिवशी वेगळाच उत्साह असतो.
0: हो ना,
1: सोनं आधी देवाला आणि मग माणसांना.
2: पर काय बी म्हणा, शेतकऱ्याच्या घरात खरं सोनं कोणचं असते तर ते घरात भरलेलं धान्य.
0: अगदी बरोबर, शेतकऱ्यासाठी धान्य, बियाणं, सुपीक माती आणि पाण्याची उपलब्धता हीच तर खरी संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून परंपरा आहे बरं का, पावसाळाभर शेतात राबायचं आणि पावसाळा संपला की दसऱ्यानंतर आपले मावळे आपापल्या गावची शिव ओलांडून स्वराज्याच्या मोहिमेला निघायचे. ही आठवण दसऱ्याशी जोडलेली आहे, म्हणूनच सीमोल्लंघनाला आपल्या इतिहासात पराक्रमाचा अर्थ मिळाला. पण आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी या परंपरेचा अर्थ आपण नव्यानं समजून घेतला पाहिजे. आता बघा हा, आज शेतकऱ्यानं प्रगतीसाठी गावाची सीमा ओलांडलीच पाहिजे असं नाही, पण आपल्या जुन्या मर्यादा ओलांडणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. आपण उत्पादन घेतो आणि तिथंच थांबतो. तिथून पुढे जाऊन त्याचं मूल्यवर्धन करणं, बाजारपेठ समजून घेणं, नवीन तंत्रज्ञान शिकणं, पाण्याचा कार्यक्षम वापर करणं, मातीची जोपासना करणं, हवामानाच्या बदलानुसार पीक नियोजन करणं, हे सगळं आजच्या शेतकऱ्याचं सीमोल्लंघनच आहे की.
2: म्हणजे पूर्वी मावळा गावाची शिव ओलांडून पुढे जायचा, तसंच आजच्या शेतकऱ्यानं ज्ञानाची शिव ओलांडून पुढे जायला पाहिजे. तर
0: नक्कीच,
1: आणि फक्त दुसऱ्याच्या शेताकडे बघून त्यानं केलं म्हणून आपण करू असं नाही बरं का. आपली जमीन, आपलं पाणी, आपला खर्च, आपली बाजारपेठ हे समद बघून निर्णय घ्यायचा.
0: अगदी बरोबर, आधुनिक शेती म्हणजे फक्त काहीतरी नवीन वापरणं असं नाही, आपल्या परिस्थितीला योग्य असलेलं ज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेऊन ते व्यवस्थित वापरणं हे महत्वाचं आहे.
2: म्हणजे बघा सजाका, हे नवरात्रीचा सण आपल्याला काय काय शिकवून जाते. घटात पेरलेलं बी आपल्याला सहनशीलता आणि कामाची चांगली सुरुवात कशी करायची ती शिकवते.
1: आणि खंडे नवमी आपल्याला आपल्या कामाच्या साधनांची आठवण करून देते, म्हणजे त्या साधनांची काळजी घेणं किती गरजेचं आहे ते आपल्याला शिकवतंय.
2: दसऱ्याचं सोनं आपल्याला माणसांमधली नाती जपायला सांगते आणि वाईटावर मात करून चांगल्या गोष्टींना आत्मसात करायला शिकवते.
1: आणि श्रीलंगन म्हणत, जिथं हायसा तिथंच थांबू नका, पुढे चला.
0: नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना आणि विजयादशमी म्हणजे त्या शक्तीला योग्य दिशेनं पुढे नेण्याची प्रेरणा. शेतकऱ्याची शक्ती त्याच्या कष्टात आहे, त्याच्या अनुभवात आहे आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या तयारीत सुद्धा आहे. म्हणून या दसऱ्याला आपण तिघांनी सुद्धा एक संकल्प करायला पाहिजे. देवासमोर दिवा लावण्याबरोबरच आपल्या घरात आणि आपल्या शेतात सुद्धा एक नव्या विचाराचा दिवा लावूया. काय
2: खराय वहिनी.
0: माती जपूया, पाणी जपूया,
2: शेतीची साधनं जपूया
1: आणि ज्ञानाची दार सतत उघडी ठेवूया.
2: मग झालं, यंदाचं श्रीलंगन पक्क.
1: पण आधी तुझा ट्रॅक्टर दुरुस्त कर बाबा, नाहीतर श्रीलंगन करायला निघालास की पाय आधी तुझ्याच बांधावर अडकायचा.
2: होय होय करतो. वहिनी एक गोष्ट राहूनच गेली की
0: काय,
2: त्याच जरा बघा की काय.
0: हो हो करणार आहे मी.
2: आणि ते सजाकन काय काय आणलंय ना, पिशवी भरून आणलंय म्हणलेलं असं मगाशी. उघडा घ्या, चव बघूया की मस्त पैकी.
0: हो हो बसा हा, चहा टाकते.
2: चालते.
3: आजच्या भागाचं लेखन केलं होतं निधी आलासे यांनी आणि सहभाग होता अंजर मुजावर, रश्मी कुंभार आणि सायली चौधरी यांचा.
4: तू आधी, तूच अंती, तू सीता, तूच कुंती, तू सावित्री ज्ञान ज्योतीची, तू प्रेम वावरी मीरा, तू प्रेरणा या विश्वाची, तू जन्म देणारी जननी आणि आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देणारी तू, आणि फक्त तूच संजीवनी, संजीवनी, कृषी संजीवनी.
3: कृषी संजीवनी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.

0: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात तेव्हा जरूर ऐका. राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात निरोप घेत असताना एक नजर उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये आपण ऐकू शकाल केळीवरील सिगाटोका रोगाचं व्यवस्थापन याविषयी माहिती आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान हा कार्यक्रम. विषय आहे दुधाळ जनावरांची काळजी आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रहास कापडी. आकाशवाणीचे कृषी विषयक कार्यक्रम जरूर ऐकत रहा. आपले अभिप्राय आपल्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. कार्यक्रमात आता निरोप द्या. जयश्री पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: श्रोते हो, माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं जयश्री पाटील यांनी आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

0: कार्यक्रम आपल्यासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

आठ वाजून 10 मिनिटांनी भारतीय हवाई दल दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांचा संदेश दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज। रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेनरी कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर। आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे। आणि आता बातम्या विस्तारानं। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली। तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत। या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते। सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळामध्ये आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं।
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया। चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया। कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया। मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी। जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया।
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे। आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे। कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत अशी वाढ झाली आहे असं ते म्हणाले। जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं ते म्हणाले। आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असंही ते म्हणाले। 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। याबद्दल त्यांनी देशवासियांचे भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला। यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं। भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवायचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली।

0: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल फाईव्ह वर द टॉप फाईव्ह मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
1: नवी मुंबईत नेरूळ इथे सेवा ज्योती यात्रा, नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली. नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, सांगली आणि इतरत्रही विकसित भारत संकल्प सभा, सेवा ज्योत यात्रा, वृक्षारोपण असे उपक्रम आयोजित केले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला, त्याआधी जुलै महिन्यामध्ये हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील, तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज RBI ने वर्तवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आधुनिक रसायनशास्त्रासाठी विशेषतः औषध निर्माण विकासासाठी हा एक महत्वाचा शोध आहे. 12 दशलक्ष स्वीडिश क्रोनरचा हा पुरस्कार दोन्ही विजेत्यांना विभागून दिला जाईल. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनीलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी, तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यामध्ये समावेश होता. या सोहळ्यामध्ये या 6 जणींनी आपापले अनुभव देखील कथन केले. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन बनलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या निमित्तानं ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या संचालक मंडळ सदस्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. समाजाचा कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण आवश्यक आहे असं ते म्हणाले. ग्लोबल साऊथ देशांसाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारतीय वायुदल योग्य दिशेने वाटचाल करत आहे, मात्र सध्याच्या तुलनेत वाटचालीचा वेग आणखी वाढवला जाऊ शकतो असं मत वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी व्यक्त केलं. भारतीय वायुदलाच्या 94व्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वेगानं विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वायुदलानं आपल्या क्षमता वाढवण्याची गरज आहे असं ते म्हणाले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. MPSC परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यामध्ये निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेत

उत्तम बबन गळवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली पोतराज गीता आपण ऐकलीत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 8:31 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया नंदा परसुरे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि त्यानंतरचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आयआर ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचं सहगायन, राग जय जयवंती आणि बागेश्री अंगाचा चंद्रकंस, रचना तिलवाडा आणि तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ प्रवीण करकरे यांची, हार्मोनियम साथ विनोद पडगे यांनी केली आहे. ऐकूया नाद ब्रह्म या कार्यक्रमात अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचं सहगायन, राग जय जयवंती आणि बागेश्री अंगाचा चंद्रकंस.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचं सहगायन ऐकलं. राग होते जय जयवंती आणि बागेश्री अंगाचा चंद्रकंस. त्यांना तबला साथ होती प्रवीण करकरी यांची, तर हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. विलंबित गत तिलवाडा तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
2: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
3: छोटी सी रिश्वत क्या सच में इतनी छोटी होती है? नहीं, रिश्वत सिर्फ पैसे का लेन देन नहीं बल्कि ईमानदारी और व्यवस्था पर चोट है. याद रखिए, न रिश्वत लेंगे न रिश्वत देंगे. अपने अधिकारों के लिए जागरूक बनिए और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाइए. अगर कोई आपसे रिश्वत की मांग करता है तो चुप मत रहिए. संबंधित सतर्कता या भ्रष्टाचार निरोधक अधिकारी को इसकी सूचना दीजिए. सतर्क रहें, ईमानदार रहें, भ्रष्टाचार मुक्त भारत के निर्माण में अपना योगदान दें.
0: ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.